प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नमस्कार, सुप्रभात. आमच्या पहिल्या प्रसारण सभेमध्ये मी कांचन सावंत तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज रविवार भारतीय सौर दिनांक 31 ज्येष्ठ शके 1948, 21 जून 2026. सकाळचे 5:55 होत आहेत. तर आता ऐकूया मंगल ध्वनी.

आताच आपण ऐकलात वैशंपायन गुरुजी यांनी पठण केलेले वैदिक मंत्र. यानंतर ऐकूया अपर्णा मायेकर यांनी स्वरबद्ध केलेली, दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेली संत तुकाराम यांची रचना.

0: आताच आपण ऐकलात भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात.
1: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21

0: आकाशवाणी पुणे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण देश योगाच्या चैतन्यानं ऊर्जेनं भरलेला असून ही योगाची शक्ती असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आजचा दिवस जगभरात उत्सवाचा दिवस असल्याचं त्यांनी सांगितलं. कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते बोलत होते. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष आणि दूरस्थ पद्धतीनं सहभागी होऊन मोदी यांच्यासोबत योगाभ्यास केला. योग स्वभावामध्ये येतो तेव्हा मानवीय एकतेचा आधार बनतो. केवळ शारीरिक श्रमाचं साधन नव्हे तर योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील आहे. म्हणूनच यावर्षीची संकल्पना वयोवृद्ध होत असताना आपण निरोगी ऊर्जावान सक्रिय राहू शकतो. योग यासाठी आपल्याला मार्ग दाखवू शकतो असंही मोदी यांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले,
1: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित भी नहीं है. भारत में हम जानते हैं और देखते आए हैं योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
0: निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज जगभरात साजरा होत आहे. जगभरात 210 अधिक भारतीय दूतावासांसह सुमारे 2,500 ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त नवी दिल्ली मुंबईसह देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता इथं भारतीय नौदलाच्या 3 स्वदेशी बनावटीच्या नौका INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्र यांचं लोकार्पण होणार आहे. नौदलाच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोनं तयार केलेल्या आणि गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्सनं बांधलेल्या नौका लढाऊ कारवाया, जलसर्वेक्षण आणि पाणबुडी विरोधी युद्धतंत्र मजबूत करण्याच्या उद्देशानं बांधण्यात आल्या आहेत. या नौकांमध्ये 75% अधिक स्वदेशी सामग्री असून यात 200 अधिक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचा सहभाग आहे असं नौदलानं म्हटलं आहे. देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये आज दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होणारी नीट यूजी फेर परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पडावी यासाठी NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं जय्यत तयारी केली आहे. याची पूर्वतयारी म्हणून काल देशभरातील परीक्षा केंद्रांवर सराव प्रात्यक्षिकही करण्यात आलं. ही परीक्षा 22,79,000 जास्त विद्यार्थी देत आहेत. देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक आदी 2,00,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसंच प्रत्येक केंद्रावर CCTV कॅमेरे बसवले आहेत. विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवण्यात आले आहेत. प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी GPS बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आली आहे. परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती एनटीएनं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकार आणि साखर उद्योगाला बळ देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी इथं कल्लाप्पण्णा अवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन काल शहा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे 1,500 कोटी रुपयांचा सहकारी प्रक्रिया सामूहिक प्रकल्प तर पुण्यातलं बंद पडलेलं नॅशनल हेवी इंजिनिअरिंग कोऑपरेटिव्ह पुनरुज्जीवित करण्यासाठी आणखी 1,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर देशासह जगभरातल्या साखर कारखान्यांना आवश्यक असलेली यंत्रसामग्री तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. दरम्यान दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि परिसर शासन 1,500 कोटी रुपयांचा खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित करत आहे ही बाब सर्व भाविकांसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याची भावना शहा यांनी कोल्हापूर इथं व्यक्त केली. लेबनॉनमधील इस्रायलच्या हल्ल्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचं इराणच्या संयुक्त लष्करी कमांडनं काल जाहीर केलं. ही आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशाराही इराणनं दिला आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इराणच्या इशाऱ्यानंतर काही तासातच अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी चर्चेसाठी स्वित्झर्लंडला रवाना झाले. इराण आणि अमेरिकेतले चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स तर इराणचे मोहम्मद बागेर कालिबाफ सहभागी होत आहेत. दरम्यान इराणच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 60 दिवसांच्या आत इराणसोबत अंतिम करार झाला नाही तर होर्मुझ सामुद्रधुनी या महत्वपूर्ण जलमार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेकडून शुल्क आकारलं जाईल असा इशारा दिला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून 3 कच्चे तेल वाहून नेणारे टँकर काल भारताच्या दिशेनं यशस्वीरित्या मार्गस्थ झाल्याचं केंद्रीय जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. हे 3 टँकर 8,06,000 मेट्रिक टनांहून अधिक कच्चं तेल आणत असून त्यावर 94 भारतीय कर्मचारी आहेत असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राजस्थानमधील अनेक महत्वाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते होणार आहे. बिकानेर रेल्वे स्थानकावरून ते लालगड साबरमती एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. त्यानंतर ते जयपूर इथं खातीपुरा रेल्वे स्थानकावर जयपूर दरभंगा अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. यावेळी मेगा कोच टर्मिनलचं उद्घाटनही ते करणार आहेत. उत्तर पश्चिम रेल्वेनं विकसित केलेल्या प्रवाशांसाठीच्या अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पणही ते करणार आहेत. यामध्ये 41 लहान आणि मध्यम स्थानकांवरील नवे प्लॅटफॉर्मचा विस्तार आणि सुधारणांची कामं तसंच 16 स्थानकांवरील एकात्मिक प्रवासी माहिती प्रणालीचा समावेश आहे. मेघालयातील शिलाँग इथं असलेल्या हवाई दलाच्या पूर्व मुख्यालयात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल सैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तांत्रिक तत्परता धोरणात्मक दूरदृष्टी आणि संस्थात्मक नाविन्यपूर्णतेच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या जागतिक व्यवस्थेतील अनिश्चिततेच्या काळातही भक्कम सज्जता राखणं किती महत्वाचं आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं. युद्धाचं स्वरूप सतत बदलत आहे. यात हायब्रिड धोके, सायबर आव्हानं, पुरवठा साखळीची सुरक्षा आणि ड्रोन हे घटक अत्यंत महत्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत संरक्षण दलांसाठी केवळ पारंपरिक सज्जता पुरेशी नाही तर आपल्या स्वतःच्या अटींवर राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आत्मनिर्भरता साध्य करणं गरजेचं आहे असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत काल भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आज होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. न्यूझीलंडनं अमेरिकेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. योग मानवाच्या जीवनातील चेतना ऊर्जेसोबत एक प्रकाश देखील असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देश विदेशात योगाभ्यासाचं आयोजन, वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज, महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्रासाठी 3,000 कोटी रुपयांच्या 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा, आणि FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अजिंक्यपदाची लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
3: अभिजात मराठी आपली मराठी.
4: मराठी आपली मराठी.
5: अभिजात मराठी.

0: lagi. Pabijak Marathi.
1: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची रचना, कामकाज आणि कोश निर्मितीचं कार्य या सर्वांची माहिती आपण जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचा विस्तार जर आपण पाहिला ना तर सर्व विषय संग्राहक 20 संहिता खंड आणि 21वा सूचीखंड इसवी सन 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झाले आहेत. या खंडांपैकी आज आपण 16 ते 20 खंड या खंडांचा सविस्तर परिचय करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे सागर कांबळे, संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
2: सर्वांना नमस्कार.
1: सर, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संपादनाखाली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या विश्वकोशाच्या कार्यासंबंधी आम्हाला थोडक्यात सांगा.
2: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढाकाराने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वामध्ये आणि संपादनामध्ये हे जे काही विश्वकोशाचं सर्व विषय संग्राहक रूप आकाराला आलं ते आज खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा गौरव वाढवताना आपल्याला
1: अगदी बरोबर.
2: तर्कतीर्थांच्या निधनानंतरही या विश्वकोशाची जी विद्वज्जन्य संपादकीय परंपरा आहे, विद्वज्जनांच्या संपादकीय नेतृत्वाखाली ती अव्याहतपणे ती सुरू आहे आणि यशस्वीरित्या सुरू आहे. आणि आता डॉक्टर रवींद्र शोभणे सरांच्या मुख्य संपादनाखाली याचं कार्य अविरतपणे सुरू आहे.
1: सर, मेपू रेगे आणि डॉक्टर विजया वाड यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली आतापर्यंत सिद्ध झालेले जे मराठी विश्वकोश खंड आहेत ते आहेत खंड 16 ते 20. तर त्याचं स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आपण आम्हाला काय सांगाल?
2: अगदी. तर मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आहे ते सर्व विषय संग्राहक आहे आपण पाहिलंच.
1: बरोबर.
2: तर यामध्ये विविध विषयांवरची जी वैविध्यपूर्ण माहिती आहे तर त्यांचा जो नोंदींचा जो वर्णानुक्रम आहे ज्याला आम्ही आमच्या कोशीय भाषेमध्ये आकार विले म्हणतो तर त्याचा वर्णानुक्रमाने समावेश केलेला आहे. त्यापैकी आज जी आपण माहिती पहिल्यांदा घेतोय तो 16वा खंड जो आहे त्या खंडामध्ये साधारणपणे वाद्यवृंद ते विज्ञान शिक्षण असा नोंदींचा क्रम आहे. आणि या खंडाचं जे पहिलं प्रकाशन झालेलं आहे ते सन 1999 या वर्षी झालं होतं आणि त्याच्या प्रमुख संपादक पदाची जी धुरा होती ती माननीय मेपुरेगे सरांनी समर्थपणे वाहिली होती. आता या खंडामध्ये 488 नोंदींचा समावेश आहे आणि हा खंड 999 पानांचा आहे. त्यामध्ये व हे आकार विल्हे जे अक्षर आहे, वर्णाक्षर आहेत, त्याच्या नोंदी प्रामुख्याने समाविष्ट केलेल्या आहेत. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती वाद्यवृंद ही पहिली नोंद जी आहे ती संगीत विषयातली आहे आणि त्याचं लेखन अशोक वानखेडे सरांनी केलंय. आणि विज्ञान शिक्षण ही जी नोंद आहे ही शेवटची नोंद शिक्षणशास्त्र विषयातली असून त्याची जी लेखन आहे ते श्री ब गोगटे सरांनी केलेलं आहे.
1: सर, हे झालं 16व्या खंडाविषयी. आता 17व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि तो किती पानांचा आहे किंवा त्याच्यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे त्या नोंदी घेण्यात याविषयी जरा सांगा.
2: अगदीच अगदीच. आता 17व्या खंडाकडे वळताना आपण ज्यावेळी त्याचा मागोवा घेतो त्यावेळी 1789 नोंदी या खंडामध्ये आहेत आणि हा खंड 893 पानांचा आहे.
1: बापरे.
2: त्यामध्ये वी ते शे असे व आणि श असे दोन जे वर्णाक्षर आहेत त्याच्या नोंदींचा समावेश आहे. विज्ञानाचे तत्वज्ञान ही या खंडातली पहिली नोंद असून ती तत्वज्ञान विषयातली आहे.

0: जी श्रीमा भावे सरांनी लिहिली आहे. आणि शेक्सपियर विल्यम, आम्ही ज्यावेळी उल्लेख करतो तर विल्यम शेक्सपियर असं करत नाही, तर तो पहिल्यांदा त्याचं आडनाव पहिल्यांदा असतं शेक्सपियर विल्यम. तर मग ही शेवटची नोंद असून महान इंग्रजी कवी म्हणून जो ओळखला जातो आणि नाटककार म्हणून ओळखला जातो त्या विल्यम शेक्सपियर बद्दलची माहिती याच्यामध्ये देण्यात आली. आणि ही नोंद जी आहे ती वा ची देवधर यांनी लिहिलेली आहे.
1: हा म्हणजे खंड बघताना आपल्याला आडनावापासून सुरुवात करायची आहे असं, तर आपल्याला त्या नोंदी सापडतील आणि त्याविषयीच सगळी माहिती मिळेल.
0: अगदी
1: सर. मग असं 17व्या खंडाविषयी तुम्ही सांगितलं तर 18व्या खंडामध्ये किती नोंदी आहेत आणि त्याचं स्वरूप कसं आहे?
0: अगदीच. तर या खंडामध्ये साधारणपणे 669 नोंदी आहेत आणि हा खंड 877 पानांचा आहे. आता यामध्ये श आणि स या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश आहे. आता यातली जी पहिली नोंद आहे 18व्या खंडातली ती आहे शेख अमर. मराठी भाषा साहित्य विषयामध्ये महत्वाची नोंद मानली गेली आणि यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जे अग्रणी म्हणून ज्यांचं नाव आपण नेहमी घेतो ते शाहीर अमर शेखांच्या बद्दलची माहिती, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि ही नोंद डॉक्टर विजया वाड मॅडम लिहिलेली आहे. आणि या खंडातली शेवटची नोंद सह्याद्री जो पर्वतरांग आहे त्याच्याबद्दलची आहे. यामध्ये भूगोल विषयातली ही नोंद असून पश्चिम घाटातली जी आपला सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय जो सह्याद्री पर्वतरांग आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आणि या नोंदीचं लेखन वसंत चौधरींनी केलेलं आहे.
1: सर हे झालं 18व्या खंडाविषयी.
0: अगदीच.
1: अगदी श पासून ते स पर्यंत. आता 19व्या खंडामध्ये कशा प्रकारच्या नोंदी आहे याविषयी जरा सांगा.
0: अगदीच. 19व्या खंडामध्ये 769 नोंदी असून हा खंड साधारणपणे 886 पानांचा आहे. यामध्ये स या वर्णाक्षराच्या जास्त करून नोंदी आपल्याला पाहायला मिळतात. सॅगर फ्रेडरिक ही या खंडातली पहिली नोंद आहे आणि ही नोंद रसायनशास्त्र विषयातली आहे. म्हणजे आपण जर पाहतोय की या विषयांच्या अनुषंगाने जर नजर टाकली तर आपल्याला दिसून येईल की सर्व विषय संग्राहक जे मी म्हणत होतो आपल्याला तो विषय याच्यामध्ये आपल्याला सगळ्या विषयांचं संग्रहण केलेलं आपल्याला दिसून येतं. जे इंग्रज रसायनशास्त्रज्ञ होते फ्रेडरिक सॅगर, तर त्यांच्या कार्याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे आणि त्याचं लेखन विल सूर्यवंशी यांनी केलंय. तर याच खंडातली शेवटची नोंद सृष्टी आणि मानव आहे. तर ती आयुर्वेदातली आहे आणि मांडणी या नोंदीची अशी केली की जीव हा सृष्टीतील एक अंश आहे आणि तो या सृष्टीचाच घटक आहे. आणि या नोंदीचं लेखन वेणी माधवशास्त्री जोशी यांनी केलेलं आहे.
1: सर 20वा जो खंड आहे विश्वकोशाचा, तर त्याच्यामध्ये कुठल्या वर्णाक्षरांच्या नोंदींचा समावेश होतो आणि किती नोंदी आहेत किंवा कशा प्रकारच्या आहेत याविषयी सांगा आता.
0: अगदीच. आता 20वा खंड जो आहे तो अंतिम खंड आहे आणि त्याचं स्वरूप थोडस विस्तारित असल्यामुळे त्याचं पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग केलेले आपल्याला दिसून येतात. तर पूर्वार्धामध्ये जवळपास 690 नोंदी आहेत आणि स ते ह या वर्णाक्षरांच्या नोंदींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि या खंडातली जी पहिली नोंद आहे ती सेई शोनागुन ही आशियाई जपानी भाषा साहित्यातली ही पहिली नोंद आहे. शोनागुन या श्रेष्ठ जपानी लेखिका होत्या. तर त्यांची नोंद ही अर कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. आणि या खंडातली जी शेवटची नोंद आहे पूर्वार्धातली ती हर्षचरित आहे आणि ही नोंद आहे संस्कृत भाषा आणि साहित्याविषयातली आणि ती अरविंद मंगरुळकरांनी लिहिलेली आहे. तसंच यामध्ये बाणभट्टानं रचलेल्या अभिजात संस्कृत भाषेतल्या वाङ्मयातल्या हर्षचरित या ग्रंथाबद्दलची नोंद आपल्याला वाचायला मिळते.
1: अच्छा.
0: आणि उत्तरार्ध जो दुसरा आहे त्या उत्तरार्धामध्ये साधारणपणे 624 नोंदी आहेत आणि याच्यामध्ये ह ते ज्ञ या वर्णाक्षरांची नोंद्या या समावेश याच्यात केलेला आहे. आणि हा शेवटचा म्हणजे उत्तरार्धच असल्यामुळे हा शेवटचा आहे. आणि यामध्ये हर्षवर्धन सम्राटाशी नोंद आहे त्याच्यामध्ये भारतीय इतिहास या विषयातली आहे आणि त्याचं लेखन वावी मेराशी सरांनी केलं आहे. आणि या नोंदीमध्ये वर्धन वंशातला जो शेवटचा हिंदू सम्राट होता सम्राट हर्षवर्धन त्यांच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये समाविष्ट केलेली आहे. आणि या खंडातली आणि म्हणजे तर नव्हे तर विश्वकोशातली शेवटची नोंद ज्याला आपण म्हणतो ती ज्ञेयवाद आहे. त्यांचं लेखन सुद्धा अर कुलकर्णी यांनी केलंय. ज्ञेयवाद या संज्ञेविषयीची माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे.
1: सर आतापर्यंतचे जे खंड आहेत तर त्यांच्यामधल्या नोंदी आणि इतर तुम्ही सांगितलं, पण 20व्या खंडाचे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग का करण्यात आलेले आहेत?
0: विषयाची व्याप्ती पण एक होता त्याच्या पाठीमागचं कारण आणि तो विस्तार जो होता त्याच्यामुळं ते दोन मोठ्या खंडांमध्ये त्याची जी ज्याला आपण म्हणतो की निर्मितीचं जे विस्तार होता तो दोन खंडांमध्ये केल्यामुळे त्याला एक व्यवस्थित स्वरूप प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तो खंड कदाचित मोठा होऊ शकला असता त्यासाठी ते दोन भागांमध्ये विभागित केला गेला.

0: सोळावा, सतरावा, अठरावा, एकोणीसावा आणि विसावा ह्या खंडांची माहिती घेत असताना 1999 या वर्षी मेपू रेगेसरांच्या प्रमुख संपादनाखाली सोळावा खंड तयार झाला आणि दुसरे जे 17, 18, 19 आणि 20 हे खंड जे अनुक्रमे तयार केले गेले ते डॉक्टर विजया वाड मॅडम यांच्या संपादकी नेतृत्वाखाली पूर्णत्वास गेलेत.
1: सर, हे 16 ते 20 खंड आहेत तर यांच्यामध्ये व ते ज्ञ पर्यंतच्या वर्णाक्षरांच्या नोंदी आहे असं आत्ताच आपण म्हणाला होतात, तर मग याच्यामध्ये उल्लेखनीय नावं किंवा संदर्भ कोणकोणते आहेत याविषयी जरा सांगा.
0: अगदीच. आता या विषयांच्या संकल्पनात्मक, चरित्रात्मक, स्थळविषयक, भाषाविषयक, साहित्य प्रकार विषयक, ग्रंथविषयक असतील, पुरस्कार विषयक असतील किंवा संस्थाविषयक अशा अनेक प्रकारांच्या नोंदींची वैविध्यपूर्ण मांडणी आपल्याला या 5 खंडांमध्ये दिसून येते. आता उल्लेखनीय किंवा अशा काही नोंदी आपल्याला जर पाहायच्या झाल्या तर अभ्यासकांसाठी नेहमी मार्गदर्शक ठरलेली काही नोंदी आहेत, जसं की वामन पंडित आहे जे पंत साहित्यातलं एक नावाजलेलं नाव आहे. त्यानंतर वारली जी आदिवासी जमात आहे त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. वायू आहे, वाराणसी नावाचं जे ऐतिहासिक शहर आहे त्याच्याबद्दल आहे. भारतीय औद्योगिक विश्वातलं एक नावाजलेलं नाव आहे वालचंद हिराचंद यांच्याबद्दल माहिती देणार आहे. वाल्मिकींबद्दल माहिती देणारी नोंद ह्याच्यामध्ये आपल्याला सापडते. जी संस्कृत साहित्यातली एक मैलाचा दगड ठरलेली वासवदत्ता नावाची एक कलाकृती आहे त्याच्याबद्दल माहिती आपल्याला याच्यामध्ये मिळते. त्यानंतर विधिमंडळाबद्दल सुद्धा आपल्याला याच्यामध्ये माहिती मिळते. त्याच्यामध्ये विधान परिषद असेल, विधानसभा असेल, एकंदरीत या सगळ्याबद्दल ह्याच्यात माहिती मिळते. ऐतिहासिकदृष्ट्या काही नवीन संकल्पना आता समोर येत आहेत, तर त्यामध्ये विरगळ आहे, विवाह संस्था आहे, विद्यापीठ अनुदान आयोग आहे, व्यंगचित्र आहे, अमर शेख आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, TN शेषन, राम शेवाळकर, शांता शेळके, सत्यशोधक समाज, सभासद बखर अशा वेगवेगळ्या विषयांवरती आपल्याला याच्यामध्ये वैविध्यपूर्ण नोंदी आलेल्या दिसून येतात.
1: सर, काही महत्वपूर्ण किंवा दीर्घ नोंदी पण यामध्ये असतील, कारण इतकी पृष्ठांची संख्या आपण सांगितली, तर विशेष उल्लेखनीय कोणत्या दीर्घ नोंदी आहेत?
0: अगदीच. महाराष्ट्राच्या परंपरेचं एक महत्वाचं नाव आहे वारकरी संप्रदाय, तर त्याच्यामध्ये एक दीर्घ नोंद आपल्याला याच्यामध्ये दिसून येते 16 खंडामध्ये. तर महाराष्ट्रातला एक लोकप्रिय भक्ती संप्रदाय म्हणून आपण या वारकरी संप्रदायाला ओळखतो. मग या नोंदीमध्ये आपल्याला वारकरी संप्रदायाचा इतिहास, त्यांची उपासना पद्धती, त्यांची उपास्य दैवत, वारी आणि त्याच्या संदर्भातला प्रमुख ग्रंथ, दीक्षा पद्धती, त्यांचा इतिहास, वेगवेगळ्या संतांचे अभंग, त्यानंतर विद्वानांची मते आणि एकंदरीत या संप्रदायाचा महाराष्ट्राच्या जडणघडणीवर, संस्कृतीवर पडलेला प्रभाव अशा विविध अंगांनी ही नोंद आपल्याला या खंडामध्ये वाचायला मिळते. ज्या संतांनी हा वारकरी संप्रदाय घडवला तर त्यांच्या कार्याचा, त्यांच्या एकंदरीत वाटचालीचा वेध याच्यामध्ये घेतलेला आहे.
1: श्रोते हो, आज आपल्याकडे सागर कांबळे संपादकीय सहाय्यक मराठी विश्वकोश कार्यालय वाई जिल्हा सातारा इथून आलेले होते आणि त्यांनी आपल्याला मराठी विश्वकोशाचे खंड 16 ते 20 यांचा परिचय करून दिला. सर, आपण इथं आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय आणि अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. कृपया आम्हाला या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimaratihi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 नवीन विषय आणि नवीन वक्त्यांसह. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी,
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। आता आपण ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत।

0: मुंबई गायकांनी गायलेलं वसंत बापट यांचं देशभक्तीपर समूह गीत आपण ऐकत होता. संगीत कानू घोष यांचं होतं. आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोतेहो, अज्ञात मुंबई या पुस्तक क्रमशः अभिवाचन मालिकेचा भाग 42वा आज प्रसारित होऊ शकणार नाही. हा कार्यक्रम उद्या सकाळी 9 वाजता आपण ऐकू शकाल. सकाळचे 9 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. ठीक 9:10
1: जो मनुष्य को संबोधित है.
2: जाने माने पेंटर अखिलेश से एक बातचीत.
1: जितना ज्यादा समय आप अपने काम को देंगे उतना ज्यादा आप उसके बारे में सीख सकते हैं, जान सकते हैं.
2: आज के मेहमान 24 जून शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर.
3: कौन चित्रकार है.
4: विविध भारती पर इस समय आप सुन रहे हैं चित्रलोक कार्यक्रम. चित्रलोक कार्यक्रम के बाकी गीत इस ब्रेक के बाद.

0: आकाशवाणी मुंबई। राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास। नौदलाच्या दुनागिरी संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आणि 16 FDC औषधांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर बंदी। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोज इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: कोलकाता इथं योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। प्रधानमंत्र्यांसोबत हजारो नागरिकांनी आज सकाळी योगासनं केली। 21 जून हा दिवस पृथ्वीच्या काही भागात सर्वात मोठा दिवस असतो। योग दिनामुळे या दिवशी सर्वात मोठा उत्सवही साजरा होत आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
2: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतरराष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता।
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। इथल्या गॅरिसन मैदानावर हा कार्यक्रम झाला। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी केलं। प्रत्येकाला लहान वयातच योग साधनेची ओळख करून देणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मेघालयमध्ये शिलाँग इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले। त्यांच्यासोबत मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा हेही सहभागी झाले होते। योग हा भारताच्या ज्ञानाच्या परंपरेचं प्रतीक असून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा पाया योगामुळे घातला गेला आहे असं संरक्षण मंत्री समाज माध्यमातल्या संदेशाद्वारे म्हणाले। तर योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नाही तर जीवनात समतोल साधण्याचा आणि सकारात्मकता जोपासण्याचा हा मार्ग आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले। सौदी अरेबियात रियाध इथं काल आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला। भारतीय दूतावास आणि सौदी योग समितीनं संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला होता। मुंबई इथं लोकभवनात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। लोकभवनात यंदाच्या योग दिनाचं आयोजन भारतीय तटरक्षक दलानं केलं आहे। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई जुहू बीचवर फूड कोर्ट जवळ आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले। नियमित योग करून जीवनशैली विषयक आजारांना दूर ठेवायला हवं असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। या कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार रवींद्र वायकर सहभागी झाले होते।
0: भारतानं जहाज बांधणी क्षेत्रातलं नव्या दृष्टीनं आपली वाटचाल सुरू केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज कोलकाता इथं 3 जहाजांना नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं। INS दुनागिरी, INS संशोधक आणि INS अग्रेय अशी या जहाजांची नावं असून त्यांचं डिझाईन नौदलाच्या युद्धनौका डिझाईन ब्युरोनं केलं असून बांधणी गार्डन रिच शिप बिल्डर्स आणि इंजिनियर्स या कंपनीनं केली आहे। यांचा वापर युद्ध गस्ती आणि पाणबुडी विरोधक म्हणून केला जाणार आहे. यातल्या आयएनएस दुनागिरी या युद्धनौकेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं आहे. आयएनएस संशोधक या जहाजाचा वापर विविध शोध कार्यासाठी केला जाणार आहे. आयएनएस अग्रेय ही पाणबुडी हल्ल्यांपासून बचाव करणाऱ्या यंत्रणेनं सुसज्ज अशी युद्धनौका आहे. 2014 असलेल्या देशाच्या संरक्षण उत्पादनात मोठी वाढ झाली असल्याचं सांगताना प्रधानमंत्री म्हणाले,
2: 2014 तक देश का कुल डिफेंस प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपए के आसपास था. आज यह बढ़कर लगभग 1,80,000 करोड़ रुपए तक पहुंच गया है. और साथियों, एक तरफ देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है.
0: ही तीन जहाजं नौदलाच्या ताफ्यात आल्यामुळे भारताच्या सागरी युद्ध क्षमतेत वाढ झाली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएननं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. सकाळी 11 परीक्षार्थींनी आपल्या केंद्रावर हजर राहावं असं एनटीएनं सांगितलं होतं. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबईत बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी संप केला असल्यानं राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या 60 गाड्या शहरातल्या 63 केंद्रांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीतबा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. एफडीसी म्हणजेच निश्चित मात्रांचं मिश्रण असलेल्या 16 औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वापरामुळे उपचारात्मकदृष्ट्या विशेष लाभ होत नसल्याचं तसंच त्यांचा सतत वापर केल्यानं होणारे संभाव्य धोके लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या औषधांचं पुनरावलोकन केल्यानंतर घेण्यात आलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी देशभरात तात्काळ केली जात आहे. बंदी घालण्यात आलेल्या औषधांमध्ये त्वचारोगावरची औषधं, वेदनाशामक आणि आकुंचनरोधक औषधं तसंच प्रतिजैविके आधारित औषधांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्याचं संरक्षण करणं, योग्य वेळीच औषधांच्या वापराला प्रोत्साहन देणं तसंच केवळ प्रभावी आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली औषधंच नागरिकांना उपलब्ध करून देणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे. राजस्थानच्या संपूर्ण सीमा भागात रेल्वेचं जाळं विणण्यासाठीच्या प्रकल्पाचं काम सुरू असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. ते आज बिकानेर इथं लालगड साबरमती रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्या कार्यक्रमात बोलत होते. या रेल्वे प्रकल्पामुळे सीमा भागात राहणाऱ्या लोकांची प्रवासाची सोय होणार नसून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही ते महत्वाचं आहे. या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राजस्थानातल्या रेल्वे प्रकल्पांच्या कामासाठी आता वर्षाला 10,000 कोटी रुपये निधींची तरतूद केली जात असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंच्या तातडीच्या नोंदणीचं काम सुलभ आणि विनाव्यत्यय व्हावं यासाठी आज जम्मू काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात 75 डेटा एंट्री ऑपरेटरांना प्रशिक्षण देण्यात आलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 12 आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतासह जगभरात योगाभ्यास. नौदलाच्या दुनागिरी संशोधक आणि अग्रेय या युद्धनौकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वयन. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आणि 16 एफडीसी औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 दुपारी आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
3: लिए प्रसिद्ध है। वैसे लाख की चूड़ियों का भी कारोबार बहुत बड़ा होता है राजस्थान में। तो क्या इस शहर में आपने कुछ खरीदारी की है? ये लाख की चूड़ियां कहाँ मिलती हैं राजस्थान में, ये आपको बताना है। और झीलों की नगरी के बारे में हमने आपसे पूछा था, तो राजस्थान में उदयपुर कहा जाता है। लेक सिटी पैलेस, ऐतिहासिक इमारतें, जग मंदिर और तमाम चीजें आप यहाँ देख सकते हैं। और छतरी के बारे में आपको बताना है, और कठपुतली जो होती है यहाँ की बड़ी प्रसिद्ध होती है। तो कठपुतली की जब हम बात करते हैं तो सबसे प्रसिद्ध जो भारत की कठपुतलियों के नाम हैं वो आपको बताने हैं। और चेतक के बारे में हमारे श्रोता लिखते हैं कि क्षमा चाहूंगी, चेतक की वीरता कविता श्याम नारायण पांडे की है, मैंने सुभद्रा कुमारी चौहान लिखा था, कोई बात नहीं। लेकिन चेतक के बारे में तो सभी जानते हैं और हमने भी सबने कविता पढ़ी है। चेतक महाराणा प्रताप के जो घोड़े थे, इस बारे में लिखा है हमारे श्रोता ने। और हल्दी घाटी का युद्ध तो सभी को याद होगा, सबने पढ़ा होगा इस बारे में। तो चेतक की वीरता का क्या कहना। एक श्रोता लिखते हैं कि हमने चेतक कविता पढ़ी, चेतक महाराणा प्रताप का घोड़ा था। और एक और श्रोता ने लिखा है कि महाराणा प्रताप सिंह जी का घोड़ा जिसका नाम चेतक है, रणवीर चौकड़ी भर भर कर चेतक बन गया निराला था। इसके आगे इन्होंने नहीं लिखा, तो रणवीर चौकड़ी भर भर कर चेतक बन गया निराला था, राणा प्रताप के घोड़े से पड़ गया हवा का पाला था। इस तरह की ये कविता थी। और एक और श्रोता ने लिखा है कि मेवाड़ के वीर योद्धा महाराणा प्रताप के घोड़े का नाम चेतक था। एक और श्रोता लिखती हैं कि सूरत मेरे फ्लैट के सामने तपती नदी बहती है, सदियों में खास करके वहां साइबेरियन पक्षी आते हैं, चार महीना बसेरा करते हैं, हमें ये नजारा देखने का मौका हर रोज मिलता है। एक और श्रोता लिखते हैं कि राजस्थान का रेगिस्तान राष्ट्रीय उद्यान बाड़मेर और जैसलमेर के बीच स्थित है, जो दुर्लभ जीवों जैसे चिंकारा, रेगिस्तानी लोमड़ी और गंभीर रूप से लुप्त प्राय ग्रेट इंडियन बस्टर्ड का घर है। जैसलमेर के सैम और खुरी के टीले डेरा डालने और ऊंट सफारी के लिए विश्व प्रसिद्ध है। सफारी की कुछ यादें हो तो आप जरूर लिखिए हमें श्रोता। एक और श्रोता लिखते हैं कि चेतक राणा प्रताप के घोड़े का नाम था। ये कलाकार आपको पहचानने हैं और क्या ये इस गीत की शूटिंग के बारे में आप कुछ बता सकते हैं?

0: आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटेल प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम। नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ। एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढ आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा होत आहे। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले। प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा। योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक, पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री S. जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन्स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या। मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली। ऐकूया एक वृत्तांत।
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला। वरळी डोममधल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम इथल्या कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल तसंच राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते। केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला। केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रियदर्शनी पार्क इथल्या कार्यक्रमात योग साधना केली। याशिवाय IIT बॉम्बे, NTPC पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला।
0: राज्यात ठिकठिकाणी आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्तानं आयोजित अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात मान्यवरांसह सर्व वयोगटातल्या नागरिकांनी सहभाग घेतला। सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवाजी क्रीडांगण आणि मालू हायस्कूलच्या मैदानावर योग प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। लातूर शहरात आंबेडकर पार्क इथं विशेष योगाभ्यास कार्यक्रम झाला। नंदुरबार जिल्ह्यातही अनेक ठिकाणी योगाभ्यास कार्यक्रम झाला। नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमवर सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम झाला। सोलापूर शहरात आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन साजरा झाला। या कार्यक्रमात नृत्य निरंजन संस्थेनं योग आधारित नृत्य सादर करत योग हा नृत्य आविष्कारातूनही करता येतो असा संदेश दिला। यवतमाळमध्ये योग दिनानिमित्त शंकर डहाके या योगपटूंनी विहिरीतल्या पाण्यात योगासनं केली। 10 वर्षांपासून ते नदीत किंवा विहिरीत योगासनं करतात आणि मुलांनाही प्रशिक्षण देतात। रत्नागिरीत योग दिन उत्साहात साजरा झाला। जालना इथं जिल्हा जिल्हा क्रीडा संकुलात आज योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण बंदर जेटी इथं योग दिनानिमित्त योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर सुरू आहे. परीक्षा गैरप्रकारमुक्त वातावरणात व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या आहेत. अनेक ठिकाणी राज्य शासनातर्फे परीक्षार्थींना केंद्रावर जाण्यासाठी विनामूल्य वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या मदत आणि मार्गदर्शनासाठी तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक कर्मचारी वर्ग तैनात करण्यात आला आहे. पिण्याचं पाणी, प्रथमोपचार इत्यादी सुविधाही देशभरात देण्यात आल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सर्व नीट परीक्षार्थींना शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. राज्य सरकारनं आवश्यक सेवा कायदा लागू करूनही तसंच संप करू नये असा औद्योगिक न्यायाधिकरणाचा आदेश असूनही कर्मचारी संघटनांनी संपाचं हत्यार उगारलं आहे. कायम आणि तात्पुरत्या तत्वावरचे कर्मचारी संपात सहभागी झाले असून दररोज धावणाऱ्या 2766 बसगाड्यांच्या जागी संपाच्या पहिल्या दिवशी फक्त 48 गाड्या धावल्या. काही ठिकाणी बसगाड्यांवर दगडफेकीचे प्रकार झाले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची संपकरी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर गेल्या शुक्रवारी चर्चा झाली, मात्र त्यात काहीही तोडगा निघाला नाही. शनिवारी अवघ्या 4 बसगाड्या रस्त्यावर होत्या. बेस्टचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, 7वा वेतन आयोग लागू करावा, कंत्राटी कामगार पद्धत रद्द करावी इत्यादी मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीनं हा संप पुकारला आहे. यंदाच्या एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाची निर्यात 15% वाढल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. गोयल यांनी आज मुंबई इथं सनदी लेखापालांशी संवाद साधला त्यानंतर ते बोलत होते. अमेरिकेनं भारतावर 50% आयात शुल्क लावल्यानंतरही भारताच्या निर्यातीत 2025-26 या आर्थिक वर्षात वाढ झाली. एप्रिल ते 14 जूनपर्यंत 15% वाढ झाली असं गोयल म्हणाले. मे महिन्यात भारताची निर्यात 6 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचून 45 अब्ज डॉलर इतकी झाली होती असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या आयात निर्यातीची विस्तृत आकडेवारी 15 जुलैला वाणिज्य मंत्रालय जाहीर करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत आहे. आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन्ही सभागृहांचे गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना सह्याद्री अतिथीगृहात चहापान तसंच चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बंडखोर खासदारांपैकी 2 खासदार पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या खासदारांना त्यांच्या मतदारसंघातल्या जनतेच्या रोषाची भीती वाटत आहे. जर खासदारांना त्यांची चूक मान्य असेल तर त्यांच्याशी चर्चा होऊ शकते असंही राऊत म्हणाले. संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश पाटील आष्टीकर आणि ओम प्रकाश राजे निंबाळकर हे खासदार 17 जून रोजी दिल्लीत झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिल्यानं पक्षांतर्गत बंडाळीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. दरम्यान ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी मतदारसंघातल्या निकटवर्तीयांशी चर्चा केल्यानंतरच आपल्या राजकीय वाटचालीबाबत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दमदार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठ फिरवलेल्या मान्सूनच्या पावसानं आज अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी कडक ऊन होतं, मात्र 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या, त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम. नीट फेरपरीक्षा 2026 कडक बंदोबस्तात आणि सुव्यवस्थेत प्रारंभ. एप्रिल ते 14 जून या कालावधीत देशाच्या निर्यातीत 15% वाढ. आणि राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो, आत्ताच आपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद घेत होता. आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 31 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 21 जून 2026. आमच्या आजच्या प्रसारण सभेत मी मेघना सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करते. चला तर जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 5:30 जागतिक योग दिनानिमित्त योग एक सहज सुंदर जीवनशैली याविषयी योग प्रशिक्षक विद्याधर पाटणकर यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत. सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. 6:00 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. 6:05 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराप. 6:10 लोकसंगीत. 6:25 उद्या सोमवार दिनांक 22 जून रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा

सुविचार. 6:30 आयसीसी वुमन्स टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत आणि दक्षिण आफ्रिका या क्रिकेट संघादरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम मॅचेस्टर इंग्लंड येथे खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन खेळ संपेपर्यंत आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून एफएम बँड 103.6 मेगा हर्ट्झवर. श्रोते हो, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकाल भक्ती संगीत. ठीक 7 आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविध रंगी कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. श्रोते हो, ही होती रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आता वेळ आहे हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. श्रोते हो, आज हिंदी चित्रपटसृष्टी आणि मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय अभिनेत्री रीमा लागू यांच्या वाढदिवसानिमित्त ऐकूयात त्यांनी अभिनय केलेल्या काही चित्रपटांतील निवडक गाणी. श्रोते हो, 1999 प्रदर्शित झालेल्या हम साथ साथ है या कौटुंबिक चित्रपटात अभिनेत्री रीमा लागू यांनी एका प्रेमळ आईची भूमिका साकारली होती. ऐकूयात कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील ह्या गीताला संगीतसाथ दिली आहे राम लक्ष्मण यांनी.

0: कल दिशाच किमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क राहा.
4: खऱ्या नोटेशी का खेळतोयस
5: ब्रो? ही फाटलेली आहे.
4: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
6: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
5: वाव, नवे नोट मिळेल.
4: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
6: RBI सांगते आहे स्मार्ट बना कूल रहा.
7: म्हणजे जर तुमचं हे सगळं आहार विहार, तुमचं चालणं बोलणं खाणं पिणं हे जर तुमचं नियंत्रण नसेल या गोष्टीवरती, तर तुम्हाला योग करून त्याचा जो फायदा पाहिजे तो तुम्हाला मिळणार नाही.
8: शोधे हो, जागतिक योग दिनाच्या निमित्तानं विशेष मुलाखत प्रसारित करतोय. योग एक सहज सुंदर जीवनशैली याविषयी योग प्रशिक्षक श्रीयुत विद्याधर पाटणकर यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेला संवाद जरूर ऐका. रविवारी 21 जून रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा. श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
9: श्रोते हो, कल हो ना हो या चित्रपटात अभिनेत्री रीमा लागू यांनी एक खंबीर आईची भूमिका साकारली होती. चित्रपटातील नायक अमनच्या आयुष्यातील संघर्षात आणि त्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये त्याची सावली बनून राहणाऱ्या आईची भूमिका त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने पडद्यावर जिवंत केली होती. ऐकूयात कल हो ना हो या चित्रपटातील शीर्षकगीत सोनू निगम यांच्या आवाजात. गीतरचना आहे जावेद अख्तर यांची.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप.
2: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
3: थांब बुद्धू.
2: काय? अशा पॉपअप्स पासून सावध रहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात.
3: तुला कळलं ना? रिलॅक्स.
2: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता. RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
4: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
5: त्यामुळे जे प्लॅस्टिक एकदाच वापरायला लागतं असं मी वापरणार नाही असं प्रत्येकाने ठामपणे सांगितलं पाहिजे.
6: श्रोते हो, सह्याद्रीचं जंगल टिकणं आपल्या जगण्यासाठी किती महत्वाचं आहे आणि पर्यावरण संवर्धनात आपली भूमिका काय असू शकते या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐका पर्यावरण क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक श्रीयुत सुभाष पुराणिक यांच्या विशेष मुलाखतीचा उर्वरित भाग मंगळवारी 23 जून रोजी सायंकाळी 5:30 फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. संवादक आहेत शिल्पा निगुडकर. श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
7: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत 1989 मधली ब्लॉकबस्टर चित्रपट मैने प्यार किया मधील एक लोकप्रिय गीत. एका चित्रपटातून अभिनेत्री रीमा लागू यांनी खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये आपल्या कौटुंबिक आणि प्रेमळ आईच्या प्रवासाला सुरुवात केली होती. मैने प्यार किया या चित्रपटात त्यांनी समजूतदार आणि प्रेमळ आईची भूमिका साकारली होती. ऐकूयात गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत. संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

0: उरलेले जे पर्याय असतील ती मलमपट्टी राहणार आहे. परंतु आपल्याला जर खरोखरच पर्यावरण राखायचं असेल तर जास्तीत जास्त जमीन ही वृक्षाच्छादित करणं एवढं काळाची गरज आहे.
1: श्रोते हो, सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगांमध्ये दडलेलं आहे आपल्या जीवनाचं भवितव्य. पाऊस, पाणी, जंगल आणि जैवविविधतेचं अतूट नातं उलगडून सांगण्यासाठी भेटत आहेत ज्येष्ठ वन अधिकारी आणि पर्यावरण अभ्यासक श्रोत सुभाष पुराणिक सर. तर ऐकायला विसरू नका हा विशेष संवाद सोमवारी 22 जून आणि मंगळवारी 23 जून रोजी सायंकाळी 5:30 फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा. संवादक आहेत शिल्पा निगुडकर.
2: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी सायंकाळी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत, सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप.
3: श्रोते हो, अभिनेत्री रेमा लागू यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलेला चित्रपट म्हणजे वास्तव. या चित्रपटात त्यांनी नायकाची खंबीर आणि बाणेदार आईची अविस्मरणीय भूमिका साकारली होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. ऐकूयात सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात हे गीत.

0: श्रोते हो, या गीतरचनेबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. संध्याकाळचे 5:30 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत जागतिक योग दिनानिमित्त योग एक सहज सुंदर जीवनशैली याविषयी योग प्रशिक्षक विद्याधर पाटणकर यांच्याशी शिल्पानी गुडकर यांनी साधलेला संवाद. सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड.
1: आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज 21 जून म्हणजे जागतिक योग दिवस. अलीकडे योग हा शब्द आपण नेहमी ऐकतो, योगाचं महत्वही जाणतो. जीवनाला सकारात्मक दिशा देण्याचं सामर्थ्य या योग साधनेमध्ये आहे, तर त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण एका योगव्रतीशी संवाद साधणार आहोत. प्रमुख योग शिक्षक, योगसेवाव्रती, सामाजिक कार्यकर्ते आणि कृषी उद्योजक श्रीयुत विद्याधर वसंत पाटणकर आज आपल्या सोबत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये योग वर्ग, योग शिबिरं

0: आणि आरोग्य जनजागृती उपक्रमांच्या आयोजनामध्ये महत्वपूर्ण योगदान ते कायम देत आले आहेत आणि ग्रामीण भागात फिरून योगाचा प्रसार करण्याचं कार्य सुद्धा त्यांनी सातत्याने केलेलं आहे. विद्याधरजी नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: विद्याधरजी, सर्वप्रथम योग म्हणजे नेमकं काय हे श्रोत्यांना सोप्या शब्दात सांगा.
1: योग ही एक जीवन जगण्याची कला आहे. योगाच्या माध्यमातून आपण आपली संपूर्ण जीवनशैली बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठी अष्टांग योग हा एक सगळ्यात सोपा मार्ग आहे. अष्टांग योग समजून घेणं आणि त्याचा अवलंब करून योग प्राणायाम करणं, यासाठी परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांनी संपूर्ण देशभर आणि जगभरात योगाचा प्रचार प्रसार केला. आधीच्या काळात फक्त काही टक्के लोकच योग प्राणायाम करत असत. आता योग प्राणायाम हा घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत घेतली गेली. व्यायाम, आसन, प्राणायाम म्हणजेच फक्त योग नसून आत्मचिंतनाबरोबर आत्मबल वाढवणं हा सुद्धा एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून योग हा खूप महत्वाचा आहे. आणि त्यासाठी अष्टांग योग म्हणजे यम, नियम, आसन यांच्याबरोबरच आपण त्याच्या जोडीला जे आसनं करतो, प्राणायाम करतो, ध्यान करतो, या सगळ्याचं एकरूपता म्हणजे योग आहे.
0: अच्छा. योगसाधनेची तुमची पहिली ओळख कधी आणि कशी झाली, काय सांगाल?
1: योगसाधनेची माझी पहिली ओळख 2008 परमपूज्य स्वामीजींचं एक गोव्यात शिबिर होतं. त्या ठिकाणी मी शिबिरासाठी गेलो होतो आणि खूप इच्छा होती योग प्राणायाम शिकण्याची आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्यांना बघून योग प्राणायाम शिकण्याची संधी मिळाली आणि तिथूनच प्रेरणा मिळाली की आपण या क्षेत्रात खूप काम करावं.
0: विद्याधरजी, यंदाच्या जागतिक योग दिनाची थीम काय आहे?
1: यंदाच्या योग दिनाची थीम आहे योग फॉर एजिंग, म्हणजे वयस्क व्यक्तींसाठी योग. आज जगभरात ही समस्या निर्माण झालेली आहे की वयोवृद्धांची संख्या वाढत आहे. फक्त भारतच एक असा देश आहे की तिथे तरुणांची संख्या भरपूर आहे. वयस्कर लोक जे आहेत ते आजारी पडण्याचं प्रमाण जास्ती आहे आणि ते आजारी पडू नयेत, त्यांच्यावर औषधोपचाराला पैसा खूप खर्च होऊ नये आणि त्यासाठी जगातला प्रत्येक देश यासाठी अग्रगण्य आहे की आपल्या वयस्क लोकांवरती आजारी पडल्यानंतर खूप पैसा खर्च होतो, तो होऊ नये यासाठी त्यांना आधीच सुदृढ बनवायचं, जेणेकरून योगाच्या माध्यमातून ते सुदृढ राहतील आणि आजारीच पडणार नाही, यासाठीची ही यंदाची थीम आहे. आपण या गोष्टीसाठी गावागावात जाऊन यंदा योग शिबिरं, दरवर्षीच आम्ही पतंजलीच्या माध्यमातून ही योग शिबिरं घेत असतो पण 21 जूनच्या ह्या दिवशी खूपच मोठी अशी संपूर्ण देशभरात आणि जगभरात सुद्धा एक लोकांना आवड निर्माण झालेली आहे की 21 जून दिवशी तरी निदान योग लोक करतात. तर त्या दिवशी आम्ही जिथे जिथे शक्य असेल, छोट्या शाळा असतील, ग्रामपंचायती असतील किंवा अन्य ठिकाणी सरकारी कुठच्याही संस्था, त्या त्या ठिकाणी जाऊन आमचे हजारो योग शिक्षक योगाचं मार्गदर्शन करतात, जेणेकरून त्याचा प्रचार प्रसार होईल आणि लोकांना त्याची आवड निर्माण होईल.
0: विद्याधरजी, आज योगाला जगभर मोठी मान्यता मिळते आपण पाहतोय, पण सुरुवातीच्या काळात लोकांना या योगाचं महत्व पटवून देताना अडचणी आल्या असतील, तर काय सांगाल त्याच्याविषयी?
1: अडचणी भरपूर आल्या, कारण मी मगाशीच म्हणालो तसं की सुरुवातीला लोकांना फक्त वाटायचं की हे वयोवृद्धांनी करण्याचं काम आहे किंवा श्रीमंतांनी योग करावा आणि योगापेक्षा व्यायाम खूप चांगला, अशा पद्धतीच्या लोकांच्या मानसिकता होत्या आणि ती मानसिकता बदलणं आणि त्यांना योगाकडे वळवणं यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. लोकांना समजावून द्यावं लागलं की योग प्राणायाम करणं खूप सोपं आहे, आपण दैनंदिन जीवनात सुद्धा ह्याचा अवलंब सहजरित्या करू शकतो आणि ही सुरुवात आपल्याला म्हातारपणी नसून तरुण वयातच योग प्राणायाम, म्हणजे अगदी लहान बाल वयापासूनच योग प्राणायामाची आपल्याला आवश्यकता आहे, हे पटवून देण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.
0: खरंय, तुम्ही म्हणाल तसं, भारताने जगाला दिलेली योग ही एक अमूल्य देणगी आहे आणि जागतिक योग दिन साजरा करण्यामागचा हा जवळजवळ उद्देशच तुम्ही सांगितलात. आज साऱ्या जगभर योगाचा स्वीकार होतोय, आधुनिक वैद्यशास्त्र सुद्धा योगाच्या उपयुक्ततेची दखल घेते, तर योगाची गरज आज इतकी का वाढली आहे, तुम्हाला काय वाटतं?
1: योगाची गरज वाढण्याचं कारण हेच आहे की आधुनिक वैद्यकशास्त्राला सुद्धा काही मर्यादा आहेत आणि ज्या मर्यादा योगाला नाहीयेत, जेणेकरून आधुनिक वैद्यकशास्त्र प्रत्येक गोष्टीत त्यांच्याकडे उपाय नाहीयेत आणि ते जे उपाय त्यांच्याकडे कुठच्या आजारांवरती नसतील तर ते योगाच्या माध्यमातून ते आजार संपूर्ण बरे होऊ शकतात हे आता मॉडर्न सायन्सला सुद्धा पटलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची ही मानसिक तयारी झालेली आहे. पण काही गोष्टी मान्य न करणं याही गोष्टी असतात, पण आता जगाला त्याचं महत्व कळलंय. आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी जगात जो योग दिन साजरा करायला सुरुवात केली, योगाचं महत्व पूर्ण जगात पोहोचले आणि ते मॉडर्न मेडिकल सायन्सला सुद्धा हे आपल्याला समजून घ्यावं लागलंय की आपल्याकडे ज्याचे उपाय नाहीये ते योगाच्या माध्यमातून आहेत आणि

0: लोकांची मानसिक आणि शारीरिक दोन्ही आजार बरे होऊ शकतात, यासाठी खूप गरजेचं आहे योग प्राणायामाविषयी.
1: अनेकांना वाटतं की योग म्हणजे फक्त आसनं किंवा व्यायाम, तर हा समज कितपत खरा आहे, तुम्ही काय सांगाल याबद्दल?
0: योग म्हणजे फक्त आसनं किंवा प्राणायाम किंवा व्यायाम असं नाहीये. तर मी मगाशी म्हणालो अष्टांग योग, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हा अष्टांग योग आहे. आणि त्या अष्टांग योगाकडे जात असताना तुम्ही फक्त बाह्य शरीराचाच विचार न करता बाह्यरंग आणि अंतरंग असे योगाचे जे दोन प्रकार आहेत तसे अंतरंग योगाचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे त्या दृष्टिकोनातून, जेणेकरून तुमचं शरीर हे फक्त बाह्यरंगाने समजा मजबूत राहिलं आणि आतून समजा तुमचं शरीर आजारी असेल तर तुम्ही सुदृढ राहू शकत नाही, तुमचे विचार त्रास तुम्हाला करतील आणि तुम्हाला जीवन जगत असताना खूप अडचणी निर्माण होतील, त्या होऊ नयेत यासाठी हे सगळं एकत्रित येणं म्हणजेच योग आहे.
1: म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की ती एक जीवनशैली म्हणून जर स्वीकारली तर निरोगी राहायला फार मदत होईल.
0: निश्चित.
1: आणि मनाचा एक भाग येतो ना, शरीर हे आहेच पण मन शांत स्थिर आणि प्रसन्न ठेवण्यासाठी योगाची खूप मदत होते, तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल.
0: योगामुळे स्ट्रेस खूप कमी होतो. आपल्याला योग प्राणायाम करत असताना पहिले जे चार पायऱ्या आहेत यम नियम आसन प्राणायाम आणि त्यानंतर धारणा ध्यान समाधी अवस्थेकडे आपण ज्यावेळी जातो त्यावेळी आपण पहिल्यांदा आपण जो योग करतो प्राणायामापर्यंत आणि त्यानंतर समाधी अवस्थेकडे जाणारा ह्याला जोडण्याचा दुवा म्हणजेच योग आहे. आणि ज्यावेळी तुम्ही समाधी अवस्थेकडे जाण्यासाठी ध्यान करता त्या ध्यानामुळे आपल्या मनाचे आजार जे त्रिताप सांगितलेले आहेत त्यात एक मनाचा आजार सांगितलेला आहे आणि मनाचा आजार म्हणजे स्ट्रेस. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी बऱ्याच वेळा आपल्याला अडचण येते, मन स्थिर होत नाही आणि त्यामुळे आपल्याला मानसिक स्थिती आपली संतुलन बिघडतं आणि ते बिघडू नये यासाठी प्राणायामातून आपण त्याकडे बघितलं ध्यान केलं तर आपल्या मनाची स्थिती खूप चांगली राहते आणि त्यामुळे आपल्याला जे मनाचे आजार आहे ते दूर करण्यासाठी खूप मदत होते.
1: तुम्ही आता प्राणायामाबद्दल बोलला तर प्राणायामाचे असे कुठले कुठले सोपे उपचार आहेत की जे सहज कोणीही करू शकतो?
0: सगळ्या प्रकारचे प्राणायाम आपण करू शकतो जे अगदी सोपे आहेत. त्यात पहिल्यांदा काही क्रियात्मक प्राणायाम आणि ध्यानात्मक प्राणायाम अशी दोन पद्धती म्हटलेल्या आहेत. क्रियात्मक प्राणायामात क्रियेला महत्व दिलंय आणि ध्यानात्मक प्राणायामात ध्यानाला महत्व दिलेलं आहे, जेणेकरून कपालभाती भस्त्रिका अनुलोम विलोम बाह्य प्राणायाम हे आपण पहिल्यांदा आपण सुरुवातीला करतो जे आणि नंतर त्याला क्रियात्मक प्राणायाम म्हटलेला आहे. आणि ध्यानात्मक प्राणायामात अनुलोम विलोम भ्रामरी उद्गीत आणि प्रणवध्यान हे अशा प्रकारचे जर प्राणायाम केले तर शरीर खूप मजबूत होतं, सुदृढ होतं, शरीरात ऑक्सिजनची निर्मिती होते आणि ऑक्सिजनची निर्मिती झाल्यामुळे तुमच्या शरीरात असलेले अनेक आजार आपोआप दूर व्हायला लागतात. म्हणजे आपल्याकडे सहजरित्या बघितलं तर डायबिटीज ब्लड प्रेशर ह्याचे तर घरोघरी पेशंट आपल्याला आता मिळतात आणि हे पेशंट जर नको असतील आपल्याला आणि ते आपल्याला जर व्हायला नकोय असं जर वाटत असेल ऍसिडिटी त्याच्यानंतर किडनी स्टोन हे आता सर्वसामान्य लोकांना सुद्धा कितीतरी ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं, तर यासाठी कपालभाती अनुलोम विलोम प्राणायाम जर केला तर त्यातून हे आजार मुक्त होऊ शकतात शरीरातून. त्यानंतर तुम्हाला मानसिक आजार जे आहेत ताण येणं, त्यानंतर तुमचं नेहमी सतत डोकं दुखणं, तुम्हाला निद्रानाश झोप न लागणं, त्यानंतर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी काम करत असताना मेंदूवरचा ताण आल्यामुळे तुमची चिडचिड होणं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी करण्यासाठी अनुलोम भ्रामरी उद्गीत आणि प्रणवध्यान हे तुम्ही केल्यामुळे तुम्हाला या गोष्टीतून मुक्तता मिळते, ताण कमी होतो प्रचंड शरीरावरचा आणि शरीरावरचा ताण कमी झाला की बाकीचे आजार आपोआप कमी होतात.
1: तुम्ही आता म्हणालात हे जे सगळे प्राणायामाचे प्रकार सांगितले तर ते कुशल योग शिक्षकाकडनं शिकून घेण्याची गरज आहे.
0: नक्कीच कुशल योग शिक्षकाकडून शिकून घेण्याची गरज आहे, कारण चुकीच्या पद्धतीने प्राणायाम केला तर त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही पण जो फायदा तुम्हाला झाला पाहिजे तो फायदा निश्चितपणे होणार नाही. आणि आपण एखादी गोष्ट करत असताना त्याचा 100% फायदा कुठेही शोधत असतो आणि तो शोधत असताना जर तुम्ही योग्य मार्गदर्शकाकडून जर मार्गदर्शन घेतलात तर तुमचे प्राणायामाचं करण्याची जी पद्धती आहे ती योग्य असेल आणि त्यातून तुम्हाला तुमच्या शरीराला जिथे गरज आहे आणि त्यातले बारकावे समजून घेऊन जर केलात तर तुम्हाला त्याचा फायदा लवकर होतो.
1: तसे विद्याधरजी ध्यान आणि योग याचा सुद्धा एक संबंध जोडला जातो, तर या दोघांचा परस्पर संबंध तुम्ही कसा समजावून सांगाल?
0: ध्यान आणि योग याचा संबंध खूप महत्वाचा आहे, कारण योग मगाशी म्हणाल्याप्रमाणे बाह्यरंग योग आणि आंतररंग योग. बाह्यरंग योगात आपले आसनं व्यायाम प्राणायाम एवढंच येतं आणि अंतरंग योगामध्ये आपल्या मनाची उंची वाढवणं, मनाची एकरूपता वाढवणं आणि ही एकाग्रता वाढवणं यासाठी प्राणायामांची खूप गरज आहे. प्राणायाम ज्यावेळी तुम्ही करायला लागता त्याचवेळी तुमच्या मनाची एकाग्रता प्रचंड प्रमाणात वाढायला सुरुवात होते आणि ज्यावेळी मनाची एकाग्रता होते त्याचवेळी तुम्ही ध्यान समाधी अवस्थेकडे जाण्याचं काम करता. त्याच्यामुळे ह्या ध्यान समाधी अवस्थेला जोडण्याचं आणि हे काम योग प्राणायाम करतं, जेणेकरून तुम्हाला दोन्हीच्या मधला दुवा ह्याला म्हणायला हरकत नाही.
1: मग ते दिवसातनं किती वेळ करावा, कारण लोक आधीच घाबरून जातात, अरे ते आम्हाला जमणार नाही, तर त्याची सुरुवात कशी करावी जे सोप्या पद्धतीने सांगा की लोक त्याच्याकडे म्हणजे न घाबरता ते करू लागतील.
0: हा, सहजरित्या करण्यासारखे प्राणायामाचे जे सुरुवातीचे सगळेच प्रकार आहेत ते तुम्ही करू शकता आणि त्यातून तुम्हाला एकदा तुमचं मन एकाग्र झालं की तुम्ही ध्यानाकडे हळूहळू हळूहळू तुम्ही सरकू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला यमनियमांचं पालन तुम्ही केलात सुरुवातीचे, यम सत्य अहिंसा अस्त्य अपरिग्रह ब्रह्मचर्य, त्याच्यानंतर तप शौच संतोष स्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी, हे जे यम नियम सांगितलेले आहेत त्याच्यात तुम्ही रस घेऊन त्यात शिकायला सुरुवात केलात तुम्ही की आपोआप तुम्हाला त्यातून ध्यानाकडे जाण्याची वाटचाल सुरू होते. म्हणून सुरुवातीलाच यम नियम आसन आणि प्राणायाम ह्या चार स्टेप ठेवलेले आहेत, त्यानंतर प्रत्याहार, म्हणजे प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही ध्यानाकडे जाण्याचा पुढचा मार्ग सांगितलेला आहे. जोपर्यंत ह्या सुरुवातीच्या चार मार्गांचा अवलंब होत नाही तोपर्यंत पुढे ध्यानाकडे जाणं ही पायरी थोडी कठीण असते.
1: ते तुम्ही खूप फार महत्वाचं सांगितलं विद्याधरजी. एखादा व्यस्त व्यक्तीने दिवसातून किती वेळ योगासाठी दिला तर त्याला त्याचा चांगला लाभ मिळू शकतो.
0: हा, योगाकडे बघत असताना नेहमी तुम्ही तो मनोरंजनाचं साधन म्हणून बघू नका. 5 मिनिटं 10 मिनिटं मी करतो योगा, असे बरेच लोक आम्हाला समाजात भेटतात, मी रोज 5 मिनिटं 10 मिनिटं योग प्राणायाम करतो पण मला त्याचा काही फायदा झाला नाही असं सांगणारी. पण योग प्राणायाम करत असताना किमान दिवसातून 1 तास तरी शरीरासाठी देता आला पाहिजे. त्यातला 75% भाग जो आहे तो प्राणायामासाठी आणि उरलेला 25% भाग जो आहे तो आहे आसनांसाठी. म्हणजे 45 मिनिटं किमान प्राणायाम आणि 15 मिनिटं व्यायाम आणि आसन यासाठी द्यावा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण शरीराला आणि त्यापेक्षा जास्ती वेळ जर कोणाकडे असेल तर निश्चितपणे त्यानेही त्यापेक्षा जास्त वेळ असाध्य आजारात त्या पद्धतीने जर योग प्राणायाम केले, म्हणजे कपालभाती प्राणायाम, समजा तुम्हाला डायबिटीज असेल तर कपालभाती प्राणायाम तुम्ही जर 1/2 तास 1 तास पर्यंत जर केला तर डायबिटीज तुमचा क्युअर होतो, मेंटेन होऊन राहत नाही, जो मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये फक्त मेंटेन करून ठेवला जातो आणि क्युअर करण्याचं जे काम आहे ते कपालभाती प्राणायाम करतं. तसंच तुम्ही अनुलोम विलोम प्राणायाम जर केलात तर तुमचा ब्लड प्रेशर, तुम्हाला होणारे मेंदूचे विविध आजार या सगळ्यांपासून तुम्हाला जर बचाव हवा असेल, हार्ट प्रॉब्लेम नको असतील, हार्ट डिझीज तुम्हाला नको असतील, तर तुम्ही अनुलोम विलोम सकाळ संध्याकाळ समजा 1-1 1/2 तास जर केलात तर यापासून तुम्हाला पूर्ण त्यातून सुटका होते आजारातून ह्या तुमच्या, फक्त ते मेंटेन होऊन राहत नाही.
1: हे तुम्ही खूप फार महत्वाचं सांगितलंय, म्हणजे कपालभातीमुळे डायबिटीज क्युअर होतो पूर्णपणे. अशी उदाहरणं आहेत,
0: भरपूर उदाहरणं आपल्याकडे आहेत. आपल्याकडे अशी उदाहरणं आहेत की ज्यांचा कॅन्सर 4th स्टेजचा योग प्राणायाम करून पूर्णपणे गेलेला आहे, डोळ्यावरचा चष्मा गेलेला आहे 70-75 व्या वर्षी, अशी सुद्धा आपल्याकडे सिंधुदुर्गमध्ये उदाहरणं आहेत आपल्याकडे.
1: योगाला किती पण स्वीकारलं पाहिजे हे सांगण्यासाठी खूप महत्वाची उदाहरणं तुम्ही दिलीत. विद्याधरजी, योगाभ्यासाची सुरुवात करताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी?
0: आहार आणि तुमचं दिनचर्या ह्या दोन गोष्टींची महत्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचा आहार विहार व्यवस्थित नाही तोपर्यंत तुमचा योग प्राणायाम करून सुद्धा तुम्हाला त्याचा नेमका फायदा मिळणार नाही. कारण गीतेत सुद्धा सांगितलेलं आहेच की युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य योगो भवती दुःख हा. म्हणजे जर तुमचं हे सगळं आहार विहार, तुमचं चालणं बोलणं खाणं पिणं हे जर तुमचं नियंत्रण नसेल या गोष्टीवरती तर तुम्हाला योग करून त्याचा जो फायदा पाहिजे तो तुम्हाला मिळणार नाही. म्हणून विशेष काळजी हीच घ्यावी की आहार विहारावरती आपल्या नियंत्रण असणं, आपली खाण्यापिण्याच्या सवयी बदलणं, त्यानंतर आपल्या सगळ्याच जेवणा खाण्यापासून दिनचर्या आपण त्याला पूर्ण म्हणूया बदलण्याची खूप आवश्यकता असते, जेणेकरून तुम्हाला योग प्राणायामाचा 100% फायदा मिळेल.
1: या दिनचर्येबद्दल आहाराबद्दल तुम्ही म्हणालात तर थोडंसं जाणून घ्यायला आवडेल की कसा आहार असावा साधारण व्यक्तीचा.
0: साधारण म्हणजे सात्विक आहार असणं खूप गरजेचं आहे. तामसिक आहारापासून आपण खूप त्यापासून लांब जाणं, म्हणजे जेणेकरून सात्विक आहारापासून तुमचं मन सात्विक होतं आणि मन सात्विक झाल्यामुळे तुमच्या व्याधी बऱ्यापैकी मनाच्या व्याधी आधी माणसाला सुरुवातीला भरपूर असतात आणि शारीरिक व्याधी तर असतातच, पण मानसिक व्याधी कमी व्हायला लागल्या की आपोआपच शारीरिक व्याधींकडे तुमचं लक्ष केंद्रित होतो आणि शारीरिक व्याधी तुमच्या कमी होतात. त्यासाठी आहार म्हणजे तुम्ही अति फास्ट फूड खाणं, जंक फूड खाणं हे कमी केलं पाहिजे. आहाराच्या वेळा सुद्धा पाळल्या पाहिजेत. तुमचा आहार सात्विक असणं त्याबरोबरच तुमचा आहार परिपूर्ण असणं हे सुद्धा गरजेचं आहे. मी तर सांगेन की शक्यतो तुम्ही नॉनव्हेजचा वापर जेवणाखाण्यात कमी करा, जेणेकरून तुमच्या योग साधनेत तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही. पण ते सुद्धा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सात्विक आहार जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करा. कोल्ड ड्रिंक्स, त्यानंतर बाहेरचे तुमचे पेस्टिसाइड्स घातलेले सगळेच पदार्थ, पॅकेट बंद पदार्थ, बेकरी आयटम्स हे तुम्ही कमीत कमी सेवन करा. जेणेकरून तुम्हाला योग प्राणायाम करत असताना महत्वाचं असतं पोट साफ असणं. योग प्राणायाम करत असताना पोट साफ असण्याची आवश्यकता आहे आणि ते पोट साफ राहण्यासाठी तुम्हाला ह्या जंक फूडने पोट साफ न होणं. कॉन्स्टिपेशनचे बरेचसे पेशंट आपल्याकडे येतात आणि त्यातून ऍसिडिटी सारखे खूप त्रास लोकांना होतात, वारंवार सर्दी वगैरे होणं, आणि ते जर होत असेल तर तुम्ही प्राणायाम योग्य पद्धतीने तुम्ही करू शकणार नाही.
1: तुम्ही आता म्हणाला की असा असा प्राणायाम केला पाहिजे, सगळं बरोबर आहे, पण नवशिक्यांकडून कोणत्या चुका घडतात ज्या टाळणं आवश्यक आहे?
0: नवशिक्यांकडून सुरुवातीला ह्याच गोष्टी घडतात की तुम्ही त्याकडे बघत असताना योग प्राणायामाला फक्त मजेचं साधन, टाइमपास म्हणून लोक बघतात आणि ते लोकांनी करू नये. योग प्राणायामातून विश्वास असला पाहिजे की मी योग प्राणायाम केल्यानंतर पूर्णपणे त्यातून बरा होणार आहे. ही जर मानसिकता तुमची जर असेल आणि योग प्राणायाम जर तुम्ही योग्य पद्धतीने योग्य मार्गदर्शकाकडून तुम्ही जर करून घेतलात तर तुम्हाला महत्वाचा त्याचा भाग कळतो की योग प्राणायाम का करायला पाहिजे आणि त्यातून आपला नेमका आजार कसा कमी होईल हे कळतं. आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही ते केलात तर तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा होतो.
1: विद्याधरजी, यंदाची योग दिनाची थीम आहे ती निरोगी वृद्धत्वाशी संबंधित आहे, तर वाढत्या वयामध्ये शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी हा योग नेमकी कशी मदत करतो वृद्धांना?
0: वाढत्या वयात आपल्या शरीरातलं कॅल्शियम कमी व्हायला सुरुवात झालेली असते.
1: हो,
0: लहानपणापासून साधारण एक 5 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत कॅल्शियम प्रचंड वाढत असतं शरीरातलं. म्हणून तुम्ही 5 वर्षाचा मुलगा एकदम 25व्या वर्षी जर बघितला तर त्यात तो तुम्हाला दिसताना फरक दिसतो, पण 25 वर्षापासून 50 वर्षापर्यंत तुम्हाला ते मेंटेन राहतं कॅल्शियम शरीरात. तुम्हाला व्यक्ती सर्वसाधारण सारखाच दिसतो आणि त्यानंतर 50व्या वर्षानंतर कॅल्शियम शरीरातलं कमी होऊ लागतं. जेणेकरून हे कॅल्शियम कमी होऊ नये यासाठी योग प्राणायाम सतत करावा. वृद्धांना योग हा खूप मदत करतो कारण आपण लहानपणापासून सुरुवातीला योग प्राणायाम केलेला नसतो. बऱ्याच वेळा आपण असंच मानसिकता, तुम्हाला मगाशी म्हणाल्याप्रमाणे की म्हाताऱ्यांचंच काम आहे, वयस्क लोकांचंच काम आहे योग प्राणायाम करणं हे, आणि वयस्क लोकांना प्राणायाम केल्यानंतर त्यांचे जे आजार असतात ते आपोआप, म्हणजे सगळ्यांचेच आजार कमी होतात पण वयस्क लोकांमध्ये आजाराचं प्रमाण वाढलेलं असतं आणि फ्लेक्झिबिलिटी कमी झालेली असते. महत्वाचं म्हणजे फ्लेक्झिबिलिटी कमी झालेली असते आणि त्यामुळे त्यांना बसणं, उठणं जमिनीवरती किंवा सगळ्या ज्या आपल्या दिनचर्या आहेत ते करणं, चालताना वगैरे खूप प्रॉब्लेम्स होतात. आणि हे होण्याचं कारण महत्वाचं आहे की शरीरात कॅल्शियमची कमतरता असते. कॅल्शियमची कमतरता म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या आजारांना सामोरं जावं लागतं आणि ती कॅल्शियमची कमतरता होऊ नये म्हणून लहानपणापासूनच जर योग प्राणायाम व्यवस्थित करत गेलात तर तुम्हाला शरीरात कॅल्शियम भरपूर टिकून राहतं योग प्राणायामामुळे. ते योग्य जागी पोहोचवायचं काम प्राणायाम करतो. शरीरात योग प्राणायामामुळे कॅल्शियमची वृद्धी तर होतेच, पण ज्यावेळी तुम्ही आसनं वगैरे करता तर त्या आसनांच्या स्थितीमध्ये जिथे तुम्हाला स्ट्रेचिंग होतंय त्या ठिकाणी तिथे तिथे त्या शरीराला जिथे कॅल्शियमची आवश्यकता आहे त्या स्ट्रेच जिथे शरीर होतंय त्या ठिकाणी कॅल्शियम व्यवस्थित पोहोचलं जातं आणि त्यामुळे तुम्हाला हे जे शारीरिक आजार आहेत ते आपोआप तुमचे नष्ट होतात आणि त्यामुळे वाढत्या वयात सुद्धा तुम्ही फिट राहता, तुमची लवचिकता चांगली राहते आणि त्यासाठी योग प्राणायाम करणं हे गरजेचं आहे. आणि वयोवृद्धांनी जर त्या वयात सुद्धा उशिरा सरी सुरुवात केली ह्या योग प्राणायामाला तरी जे आहे त्यांच्या शरीराचे व्याधी आहेत ते आपोआप त्यांच्या हळूहळू कमी होऊ लागतात.
1: म्हणजे एका अर्थानं ज्येष्ठ नागरिक म्हणतात आता आमचं वय निघून गेलं, आम्ही योग कसा करणार, तर त्यांनी म्हणण्याची गरज नाहीये, त्यांनी लगेचच सुरुवात करायला हरकत नाही. विद्यार्थी, नोकरदार, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिक या वेगवेगळ्या गटासाठी योगाचे फायदे कसे वेगळे आहेत?
0: विद्यार्थ्यांना एकाग्रतेसाठी खूप फायदा होऊ शकतो. मनाची एकाग्रता खूप गरजेची असते विद्यार्थी दशेमध्ये, कारण अभ्यास करायचा असतो, त्यासाठी त्यांना एकाग्रतेसाठी त्यांनी प्राणायाम करावे. त्यानंतर ऑफिस वर्क करणारी माणसं आहेत तर त्यांना ताणतणाव असतो ज्या ठिकाणी आपण काम करतो, आपल्या नोकरीवरती जाणं, तिथले आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळणं किंवा इतर गोष्टी, कामाचा ताण असतो, तर तो कमी करण्यासाठी जर त्यांनी ध्यान प्राणायाम रोज जर केला तर त्यांना त्याही गोष्टीपासून त्यांना मुक्तता मिळते. गृहिणींना तर घरात कोणच नसतं बोलण्यासाठी, मुलं शाळेत गेलेली असतात, आपण एकट्याच घरात असतात, आपली विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आज लहान घरं निर्माण झालेली आहेत आणि त्यामुळे बोलायलाही कोण नसतं, तर त्या कामाचा चिडचिडेपणा येणं, त्रास होणं, त्यांच्या मानसिक त्यांची संतुलन बिघडणं, त्यामुळे त्यांचे स्त्रियांचे सुद्धा अनेक आजार आहेत, मासिक पाळीच्या वेळी वगैरे सुद्धा त्यांना त्रास होतो प्रचंड प्रमाणात. तर ह्या गोष्टी त्यांना टाळण्यासाठी त्यांनी जर प्राणायामाकडे बघितलं, तर गृहिणींना खास करून आणि एक महिला समजा जर योग प्राणायाम घरातली करू लागेल तर आपोआप संपूर्ण घर योग प्राणायाम करायला लागतं, कारण तिला त्याचं महत्व कळलेलं असतं आणि त्यातून इतरांना ती महत्व पटवून देते.
1: हो हो, खरे. विद्यार्थीजी, मुलांमध्ये लहानपणापासून योगाची आवड निर्माण व्हायला हवी, म्हणून पालकांनी काय करायला हवं आणि शाळांची भूमिका सुद्धा कशी महत्वाची आहे?
0: आपल्याला त्यासाठी आपण प्रचंड प्रयत्न करतोय. अगदी अंगणवाडी बालवाडी पासून ते अगदी युवा अवस्थेपर्यंतच्या प्रत्येक वयोगटासाठी योग प्राणायामाची वेगवेगळी पुस्तकं आम्ही छापलेली आहेत. आणि शाळांनी जर त्या पद्धतीने ते जर सुरुवात केलं की लहानपणापासून बालवाडीपासून योग प्राणायाम शिकवणं, तर त्यांचं जे मानसिक संतुलन आहे, सगळ्यात परत तिथेच येतो आपण योग प्राणायामाचं, की मानसिक संतुलन तुमचं व्यवस्थित राहावं आणि त्यासाठी तुम्ही जर लहानपणापासूनच ती जर सवय लावलात, तर आज जी युवा पिढी आपण म्हणतो बऱ्याच ठिकाणी की युवा पिढी भरकटत चाललेली आहे, तर ती युवा पिढी भरकटू नये यासाठी त्यांच्यावर संस्कार हे योग प्राणायामाच्या माध्यमातून खूप महत्वाचे आहेत, की त्यांची जी मानसिकता आहे ती चांगली राहिल्यानंतर ते भरकटणार नाहीत. आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघत असाल की आत्महत्येचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे, कारण कुठेही आपलं जे मन हलकं करणं त्यासाठी कोणाशी बोलत नसतात बरीच मुलं आताची, आणि त्यामुळे त्यांना ह्याकडे जाण्याची त्यांना हे निर्माण होते की आपण आत्महत्या करावी, आणि ते त्यांचा जो तो विचार आहे तो विचार त्यांचा योग प्राणायामाच्या माध्यमातून आपण निश्चितपणे कमी करू शकतो, जेणेकरून त्यांच्या मेंदूवरती असलेला जो ताण आहे त्यांचा तो आपण त्यातून कमी केल्यामुळे आता पुढच्या पिढीलाही ह्याची गरज खूप आहे, कारण हा ताणतणाव खूपच वाढत चाललेला आहे समाजातला. आणि लहानपणापासूनच हे जर शिकवलं तर मोठेपणी त्यांना आवड निर्माण होईल त्या युवकांमध्ये. आणि मोबाईलचं खूप प्रमाण वाढलेलं आहे, तर ते मोबाईलचं प्रमाण सुद्धा कमी करण्यासाठी मुलांमध्ये त्यांना युवकांना जर योग प्राणायाम आणि स्पोर्टच्या माध्यमातून, समजा गव्हर्नमेंटने आता योगासन स्पोर्ट फेडरेशन सुरू केलेलं आहे आणि त्यात माध्यमातून आता बऱ्याच ठिकाणी योगासनाच्या कॉम्पिटिशन होतात, तर त्या आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सुद्धा योग स्पोर्ट फेडरेशनचं आपण इथे शाखा स्थापन केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण दरवर्षी योगाची कॉम्पिटिशन वगैरे घेतो. तर लहान मुलांपासून युवकांपर्यंत त्याच्यातून त्यांना जर मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने मिळालं आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये वगैरे त्यांनी जर भाग घेतले तर निश्चितपणे त्यांना त्याचा खूप फायदा होईल.
1: विद्यार्थीजी, कोरोनाच्या काळानंतर अनेक लोकांनी योग आणि प्राणायामाकडे वळायला सुरुवात केली आहे आपण पाहतो, तर त्या काळात आणि त्यानंतर लोकांमध्ये कोणते बदल आपण अनुभवलेत?
0: कोरोना काळात लोकांनी बघितलं आणि अनुभव घेतला की मॉडर्न मेडिकल सायन्स मध्ये त्यांच्याकडे कोरोनासाठी इलाजच नव्हता, कोणतेही उपाय नव्हते, प्रयोग फक्त केले जायचे, आणि त्यामुळे खूप माणसं आपल्यातून निघून गेली कोरोनाच्या काळात आणि त्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आजही लोक भोगतायत. तर त्या गोष्टी लोकांना त्यावेळी समजल्या की कोरोना नंतर कोरोनाच्या काळात योग प्राणायामातून लोक कसे पूर्ण बरे होत होते. आमची बरीचशी योगाची मंडळी जेवढी आहेत योग शिक्षक, त्यांनी त्या काळात सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांमध्ये जाऊन योग प्राणायाम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ऑनलाईन पद्धतीने सगळं त्यांना शिकवलं आणि त्यातून हजारो नाही लाखो कोरोनाचे पेशंट आम्ही योगाच्या माध्यमातून बरे केले. आणि त्यामुळे लोकांना पटलं की मॉडर्न मेडिकल सायन्स पेक्षा सुद्धा योग प्राणायाम ह्या आजारांवरती मात करण्यासाठी खूप महत्वाचं आहे.
1: म्हणजे अनेक वर्षांपासून योग साधना करताय, त्याच्यामुळे त्या प्रवासामुळे तुमच्या आयुष्यामध्येही असे सकारात्मक बदल झाले असतील ना?
0: भरपूर सकारात्मक बदल झाले. पहिल्यांदा मला प्रचंड राग येत असायचा, कुठचीही गोष्ट मनासारखी नाही झाली की चिडचिड होणं, राग येणं, फटकन प्रतिक्रिया देणं एखाद्या गोष्टीची. आणि ज्यावेळी मी योग प्राणायाम करायला सुरुवात केली त्यानंतर यम नियमांचं पालन जसं जमेल तसं तसं करत गेलो, त्यामुळे मानसिक स्थिती एवढी सुधरत गेली की राग येणं, चिडचिडेपणा, वारंवार होणारी सर्दी, ताप, आजारी पडणं हे पूर्णपणे नष्ट होऊन गेलं. आता आजारीच पडत नाही, मला खूपच फायदा झाला. महत्वाचं म्हणजे समाजात कसं वागावं, बोलावं हे मी शिकत गेलो त्या योगाच्या माध्यमात. हे सगळ्यात मोठी माझी अचीवमेंट असेल, तर मी रागावरती मी नियंत्रण आणू शकलो.
1: हे तुम्ही किती महत्वाचं सांगितलं की योगामुळे पूर्ण जीवनशैली माणसाची बदलते, आणि हे तुम्ही प्रत्यक्ष स्वतः उदाहरण आहात. विद्याधरजी, तुमची ही मुलाखत ऐकून जर कोणाला आत्ताच योगाभ्यासाला सुरुवात करूया असं वाटलं तर त्याने नेमकं काय करावं, म्हणजे नवशिक्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: नवशिक्यांना एकच सांगेन की आज 21 जून आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, तर या निमित्ताने तुम्ही आज ज्या ज्या ठिकाणी असाल त्या त्या ठिकाणी तुम्ही योग

0: आणि शरीराचं हे संतुलन ठेवण्यासाठीचा हा जो मार्ग आहे, योग प्राणायामची दिशा आहे आपल्याला मिळालेली, यातून तुम्ही संपूर्ण तुमचं जीवन बदलण्यासाठी, दिनचर्या आहे ती बदलण्यासाठी, तुमचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला योग प्राणायाम खूप महत्वाचा आहे. जेणेकरून तुम्ही योग प्राणायाम जर रोज केलात तर योग प्राणायामाच्या माध्यमातून कौटुंबिक स्थिती, तुमची आर्थिक स्थिती आणि या सगळ्या स्थिती तुम्ही खूप आनंदी आणि सुखी राहू शकता. त्यासाठी प्रत्येकाने रोज दिवसातून किमान एक तास योग प्राणायाम करणं गरजेचं आहे. आणि करे योग रहे निरोग ही तर आमची थीमच आहे. तर प्रत्येकाने योग प्राणायामाच्या माध्यमातून शरीर तुमचं सुदृढ ठेवलात की तुम्हाला कमीत कमी आजारांवरती तुम्हाला पैसा खर्च करावा लागेल. सुदृढ आयुष्य, निरोगी आयुष्य हे सगळ्यात मोठं धन आहे. आणि ते जर तुम्हाला हवं असेल तर प्रत्येकाने रोज किमान एक तास योग प्राणायाम करा. योग प्राणायामाच्या माध्यमातून अनेक गोष्टी तुमच्या हळूहळू लक्षात येतील. समाज सुधारण्याचा सगळ्यात महत्वाचा मार्ग हा योग प्राणायाम आहे. जे तीन चार प्रकारचे योग सांगितलेले आहेत, भक्ती योग, कर्मयोग, राजयोग, त्या प्रकारे जर तुम्ही करायला गेलात तर तुमचं शरीर सुदृढ राहील, समाज सुदृढ राहील आणि समाज सुदृढ राहिला की देशाची आर्थिक आणि आपली आध्यात्मिक उंची आपोआप वाढायला लागेल.
1: श्रोते हो, विद्याधरजी यांच्या बरोबरचा आजचा संवाद खरोखरच प्रेरणादायी ठरलेला आहे. योग ही व्यायामाबरोबरच जीवनाकडे पाहण्याची एक सुंदर दृष्टी आहे. शरीराला ताकद, मनाला स्थैर्य आणि आपल्या विचारांना, जीवनाला सकारात्मक दिशा देण्याचं सामर्थ्य या योगामध्ये आहे हे विद्याधरजी आपल्या अनुभवातून आणि विचारांमधून आज अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट झालं आहे. योगाचा प्रसार करताना विद्याधरजी आपण केलेलं कार्य, समाजाशी जोडलेली आपली बांधिलकी आणि निरोगी जीवनाचा आपण दिलेला संदेश हा निश्चितच आमच्या श्रोत्यांना प्रेरणा देणारा आहे. आकाशवाणीच्या या विशेष कार्यक्रमासाठी आपण आवर्जून वेळ दिलात, त्याबद्दल आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रातर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे आपले मनःपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार, आनंदी रहा, निरोगी रहा आणि योगाशी मैत्री करा. धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण जागतिक योग दिनानिमित्त योग एक सहज सुंदर जीवनशैली याविषयी योग प्रशिक्षक विद्याधर पाटणकर यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेला संवाद ऐकलात. सादर करते होते डॉक्टर सुनील गायकवाड.
1: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
2: श्रोते हो, आता ठीक 6 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदी बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं विशाल शर्मा. अमेरिका और ईरान के बीच अंतरिम समझौते को लेकर वार्ता आज स्विट्जरलैंड के बर्गनस्टॉक में शुरू हो गई है. ये वार्ता कतर और पाकिस्तान की मध्यस्थता में हो रही है. अमेरिकी प्रतिनिधिमंडल का नेतृत्व उपराष्ट्रपति जेडी वेंस कर रहे हैं, जबकि ईरान के प्रतिनिधिमंडल का नेतृत्व वहां की संसद के अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबफ और विदेश मंत्री अब्बास अराक्ची कर रहे हैं. ये बैठक ऐसे समय हो रही है जब ईरान ने कहा है कि लेबनान पर इसराइल के लगातार हमलों के कारण हॉर्मुज जलडमरू मध्य फिर से बंद कर दिया गया है. वहीं अमरीकी सेना का कहना है कि जलमार्ग सभी जहाजों के लिए खुला है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज कोलकाता में स्वदेश निर्मित नौसेना के 3 पोत INS दूनागिरी, संशोधक और अग्रय राष्ट्र को समर्पित किए. इस अवसर पर प्रधानमंत्री ने कहा कि भारत जहाज निर्माण क्षेत्र में नई सोच के साथ आगे बढ़ रहा है.
4: 2014 तक देश का कुल डिफेंस प्रोडक्शन 40,000 करोड़ रुपए के आसपास था. आज यह बढ़कर लगभग 1,80,000 करोड़ रुपए तक पहुंच गया है. एक तरफ देश में रक्षा उत्पादन तेजी से बढ़ा है, दूसरी तरफ हमारा डिफेंस एक्सपोर्ट अभूतपूर्व गति से बढ़ रहा है.
3: रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने सोशल मीडिया पोस्ट में कहा कि ये तीनों पोत देश के राष्ट्रीय हितों की रक्षा और हिंद महासागर क्षेत्र में समुद्री सुरक्षा सुनिश्चित करने के लिए पूरी तरह तैयार हैं।

0: मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तीभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र. संध्याकाळचे 6:10 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. श्रोते हो, लोकसंगीत म्हणजे केवळ गाणी नव्हे तर आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या जपून ठेवलेल्या संस्कृतीचा ठेवा आहे. सुरुवातीला ऐकूयात रामदास कामत आणि सहकाऱ्यांच्या आवाजात अशोकजी परांजपे यांची गीतरचना.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1-4-4-5-4 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM band 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ॲपने.
3: बसला अनोळख्या पासून बचाव करा.
4: RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क राहा.
5: श्रोते हो, भावनांचा प्रवाह, आठवणींचं दालन आणि मनाच्या पडद्यावर उमटणारी सुरांची मैफिल दर सोमवारी आणि गुरुवारी 6:05 ऐकूयात सुमधुर संगीत सुगम संगीत. तेव्हा श्रोते हो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM band 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲप.
6: उरलेले जे पर्याय असतील ती मलमपट्टी राहणार आहे, परंतु आपल्याला जर खरोखरच पर्यावरण राखायचं असेल तर जास्तीत जास्त जमीन ही वृक्षाच्छादित करणं एवढं काळाची गरज आहे.
7: श्रोते हो, सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगांमध्ये दडलेलं आहे आपल्या जीवनाचं भवितव्य. पाऊस, पाणी, जंगल आणि जैवविविधतेचं अतूट नातं उलगडून सांगण्यासाठी भेटत आहेत ज्येष्ठ वन अधिकारी आणि पर्यावरण अभ्यासक श्रोत सुभाष पुराणिक सर. तर ऐकायला विसरू नका हा विशेष संवाद सोमवारी 22 जून आणि मंगळवारी 23 जून रोजी 5:30 फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM band 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा. संवादक आहेत शिल्पा निगुडकर.
8: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात अनंत पाटील यांची गीतरचना प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: खऱ्या नोट्याशी का खेळतोयस?
1: ब्रो, ही फाटलेली आहे.
0: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
2: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
1: वाव, नवी नोट मिळेल.
0: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: उरलेले जे पर्याय असतील ती मलमपट्टी राहणार आहे, परंतु आपल्याला जर खरोखरच पर्यावरण राखायचं असेल तर जास्तीत जास्त जमीन ही वृक्षाच्छादित करणं एवढं काळाची गरज आहे.
4: श्रोते हो, सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगांमध्ये दडलेलं आहे आपल्या जीवनाचं भवितव्य. पाऊस, पाणी, जंगल आणि जैवविविधतेचं अतूट नातं उलगडून सांगण्यासाठी भेटत आहेत ज्येष्ठ वन अधिकारी आणि पर्यावरण अभ्यासक श्रोत सुभाष पुराणिक सर. तर ऐकायला विसरू नका हा विशेष संवाद सोमवारी 22 जून आणि मंगळवारी 23 जून रोजी सायंकाळी 5:30 फक्त आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि NewsOn AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा. संवादक आहेत शिल्पा निगुडकर.

श्रोते हो, या गीतरचनेबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नागरिक केंद्र एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. संध्याकाळचे 6:25 झालेले आहेत. जाणून घेऊयात उद्या सोमवार दिनांक 22 जून रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोते हो, आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल 5:51 संकेतधून प्रसारण उद्घोषणेसह इतर समन्वित कार्यक्रम. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. दरम्यान 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, दुपारी 3 प्रादेशिक बातम्या, संध्याकाळी 5 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण उद्घोषणा, 5:02 मराठी चित्रपट संगीत, 5:30 सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील वनसंपदेचा पर्यावरणातील सहभाग याविषयी विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. भाग पहिला. सादरकर्ते आहेत डॉक्टर सुनील गायकवाड. संध्याकाळी 6 हिंदी समाचार, 6:05 सुगम संगीत, 6:25 मंगळवार दिनांक 23 जून रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि सुविचार, तर 6:30 भक्ती संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. संध्याकाळी 7 ते रात्री 11:10 कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केले जातील. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण तर आपण ऐकू शकाल. श्रोते हो, ही होती उद्या सोमवार दिनांक 22 जून रोजी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र एफ एम बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन

0: IR या मोबाईल ॲपवर. श्रोतेहो, आता आजचा सुविचार. आपले जीवन हे आपल्यास मिळालेले दान आहे. त्याचे दान करीत राहिल्यानेच त्याचे मोल वाढते. संत बहिणाबाई चौधरी. श्रोतेहो, आता 6:30 ICC वुमन्स T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत आणि दक्षिण आफ्रिका या क्रिकेट संघादरम्यान ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियम मॅचेस्टर इंग्लंड येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्याचे प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकू शकाल खेळ संपेपर्यंत. त्यासाठी जाऊयात दिल्ली स्टुडिओकडे.
1: श्रोते हो, जरूर ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. स्वर कोकणचा सूर सागरी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र. संध्याकाळची सहा वाजून तीस मिनिटं झालेली आहेत. आता वेळ आहे भक्तिसंगीताची. सुरुवातीला ऐकूया संत ज्ञानेश्वरांचा अभंग अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात, संगीतकार रवींद्र खासनीस.

श्रोते हो, भक्ती संगीत ऐकणे ही केवळ एक धार्मिक कृती नसून त्याचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतात.

श्रोतेहो, आत्ताच आपण देवकी पंडित यांच्या आवाजात संत तुकारामांचा अभंग ऐकलात. श्रोतेहो, भक्तिसंगीतातील संत लय आणि अर्थपूर्ण शब्द मनाला एकाग्र करण्यास मदत करतात. नियमितपणे अभंग, कीर्तन किंवा स्तोत्रे ऐकल्याने स्मरणशक्ती आणि कामातील लक्षही सुधारते. म्हणूनच ऐकत रहा भक्तिसंगीत. यानंतर ऐकूयात संत तुकडोजी महाराज यांचा अभंग अजित कडकडे यांच्या आवाजात. संगीतकार आहेत विलासबुवा पाटील.

श्रोते हो, आत्ताच आपण संत तुकडोजी महाराजांचा अभंग ऐकलात अजित कडकडे यांच्या आवाजात. श्रोते हो, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या अभंगातून जीवनाचे मोठे तत्वज्ञान मिळते. हे संगीत ऐकल्याने माणसाचा स्वभाव नम्र होतो आणि संकटाच्या वेळी संयम राखण्याची शक्ती मिळते. म्हणून ऐकत रहा भक्तिसंगीत. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात भीमसेन जोशी यांच्या आवाजात हा अभंग.

श्रोतेहो, आत्ताच आपण संत नामदेवांचा अभंग ऐकलात, पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजात. या अभंगाबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आता ऐकूयात एक देशभक्तीपर गीत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आता ठीक 7 वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. त्यानंतर 7:10 ते रात्री 11:10 विविधरंगी कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीचं प्रसारण आपण ऐकू शकाल. आता काही जाहिराती आणि संदेश, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या. त्यासाठी जाऊयात मुंबई स्टुडिओकडे. याबरोबरच मी मेघना आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला. निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे. कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले. योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा. योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है. पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है. योग सबको जोड़ता. मैं इस अवसर पर पूरे विश्व को संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की

0: बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधना आहे, असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टिनर याही सहभागी झाल्या होत्या। मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले, त्यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली। ऐकूया एक वृत्तांत।
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला। केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला। राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले। नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। याशिवाय आयआयटी बॉम्बे, एनटीपीसीच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला। ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली। कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला। महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला। धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले। परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला। बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या। लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। राजा नारायण लाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले। गोंदिया शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा, निरोगी रहा हा संदेश दिला। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली। चंद्रपूर शहरात योग दिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली। यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला।
1: जनतेच्या प्रश्नाबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला। तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली। राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरच्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली। विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला। राज्यातल्या कंत्राटदारांना आमदार मंत्र्यांना लाच द्यावी लागते असं कंत्राटदारांनी अधिवेशन घेऊन सांगितलं, त्यामुळे हे सरकार 56% कमिशनचं सरकार आहे अशी टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली। तर पेरण्या लांबल्यानं सरकारने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली। राज्यातल्या 14 जिल्ह्यातल्या 8 नगरपरिषदा आणि 14 नगरपंचायतीमधल्या 47 जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज झाली। गडचिरोली जिल्ह्यात नगरपरिषदेच्या 1 आणि नगरपंचायतीच्या 2 जागांपैकी भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रत्येकी 1 जागेवर विजय मिळवला आहे। 47 जागांपैकी 8 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर 1 जागेवर एकाही उमेदवारानं अर्ज दाखल केल्यानं ती जागा रिक्त राहिली आहे, त्यामुळे काल 37 जागांसाठी मतदान झालं. एकूण 49,869 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट UG फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते 5 या वेळात इंग्रजी आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा NTA प्रशासनाबरोबर समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, CCTV कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता NTA बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या 19 केंद्रांवर आज नीट UG फेरपरीक्षा सुरळीतपणे पार पडली. 11,162 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली तर 1,133 विद्यार्थी गैरहजर होते. गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथकंही तैनात करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यात 26 केंद्रांवर नीट UG फेरपरीक्षा झाली. परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी सर्व केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. FIH महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. सामन्यात नवनीत कौरनं पहिला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर सुनेलिता टोप्पोनं दुसरा गोल केला. त्यानंतर भारतानं शानदार बचावात्मक खेळाचं प्रदर्शन करत आपली आघाडी कायम राखत हा विजय मिळवला. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लालरे मियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एश्ले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनीही या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघांचं अभिनंदन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. देशभरात नीट UG फेरपरीक्षा 2026 संपन्न. आणि FIH महिला हॉकी चषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघ विजयी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ऐकत आहात. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीवर 558 किलोहर्ट्स अर्थात 537.6 मीटर्सवर T20 महिला क्रिकेट सामना सुरू आहे, त्याचं प्रत्यक्ष वर्णन आपण ऐकत आहात आणि आमच्या न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर आमचे दैनंदिन कार्यक्रम सुरू आहेत. आता वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन भारतासह संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. पश्चिम बंगालमधल्या कोलकाता इथं आयोजित सोहळ्यात प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील काही निवडक मुद्दे तसंच आज दैनंदिन जीवनमानातला ताणतणाव कमी करण्यासाठी आणि सुदृढ आयुष्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योग विद्येचं असलेलं स्थान तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य विद्येचं वाढलेलं महत्व याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहात. श्रोतेहो, योगसाधना ही एक प्राचीन कला असून त्याकडे आपला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा म्हणूनही पाहिलं जातं. कार्यकुशलता

0: मार्ग भी खुलता है। इसलिए योग आज केवल हमारी पर्सनल लाइफस्टाइल के लिए जरूरी है इतना ही नहीं है, योग दुनिया के बेहतर भविष्य के लिए एक आवश्यकता भी है। साथियों, अंतर्राष्ट्रीय योग दिवस के अवसर पर करोड़ों लोग योग से जुड़ते हैं, लेकिन आज का ये दिन हमें अपने साझा संकल्प को फिर दोहराने का अवसर देता है। आइए हम संकल्प लें, योग को केवल एक दिवस तक सीमित नहीं रखेंगे, योग को केवल एक कार्यक्रम तक सीमित नहीं रखेंगे, हम योग को अपने जीवन का हिस्सा बनाएंगे, अपने परिवार का हिस्सा बनाएंगे, अपनी आने वाली पीढ़ियों का हिस्सा बनाएंगे। साथियों, इसी दिशा में इस वर्ष योग 365 योग 365 की पहल को भी आगे बढ़ाया गया है। इसके तहत 100 दिन के ऑनलाइन योग कार्यक्रम का आयोजन किया गया है, जिसमें अभूतपूर्व जनभागीदारी देखी गई है। 130 देशों के 30 लाख से अधिक लोगों ने इसमें भाग लिया है। साथियों, जब समाज स्वस्थ होगा तब राष्ट्र भी अधिक सक्षम, अधिक समृद्ध और आत्मविश्वासी बनेगा।
1: श्रोते हो, योगाभ्यासामुळे मानवी जीवनात होणारे सकारात्मक बदल आणि भारतीय पारंपरिक योग साधनेचे वैविध्यरित्या होणारे लाभ याविषयी आकाशवाणीशी बोलताना नाशिक येथील योग विद्याधाम संस्थेचे प्रमुख योगाचार्य डॉक्टर विश्वास मंडलिक यांनी अधिक माहिती दिली। ते म्हणाले,
2: योगाभ्यास केल्यानंतर आपली जी शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि खरं म्हणजे आत्मिक सुद्धा क्षमता वाढते, तेव्हा सक्षम जगणं हे फार महत्वाचं आहे। ते इतर कुठल्याही उपचाराने होत नाही, त्याच्याकरता योग साधना करणं हाच एक मार्ग आहे। जीवनात जगत असताना आपलं स्वास्थ्य तर सांभाळायचंच, पण जगातल्या इतरांचंही स्वास्थ्य सांभाळण्याकरता आपण काहीतरी करणं, थोडक्यात म्हणजे समाजसेवा थोडीशी करणं हे आरोग्याचं लक्षण आहे असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते, आणि तिथे योगाचा निश्चितपणे संपर्क आहे। आता योग साधनेमध्ये आम्ही स्वतः नेहमी योग शिकवतो, आसन, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान, ओंकार वगैरे सगळं शिकवतो, पण त्याच्यावर आम्ही लोकांना योग शिक्षक व्हायला पण शिकवतो की तुम्ही शिका योग, तुमचं स्वास्थ्य चांगलं ठेवा, पण तुम्ही दुसऱ्यांनाही योग शिकवा आणि त्यांचंही स्वास्थ्य चांगलं ठेवा, हे खरं आरोग्य आहे। आणि याच्यातनं अनेक कार्यकर्ते हे लक्षात घेतात आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं प्रत्यंतर पण येतं की कुठलाही विकार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय, हे देखील योगाचं एक वैशिष्ट्य आहे। आजार झाल्यानंतर योगोपचार करून तो बरा होतो ते जगजाहीर आहे, पण आजार होऊ नये म्हणून काय करायचं? इतर कुठलेही उपचार नाही आहेत, आजार होऊ नये म्हणून कुठली औषधं उपलब्ध नाही आहेत, काय आहे उपलब्ध? तर योग साधन आहे। तुम्ही नियमित योगाभ्यास केला, काही आसनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान, हा सगळा एकदा तज्ञाकडे समजून घेऊन आपण नियमित योगाभ्यास केला तर मग कुठल्याही आजारामधून मुक्त राहू शकतो, त्यामुळे हा सुद्धा एक योगाचा महत्वाचा भाग आहे। ज्या ठिकाणी इतर कुठली फारशी शास्त्र उपयोगी पडत नाहीये, आपल्या क्षमता संवर्धन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे, तो योगात नसतो। नुसतं तुम्ही निरोगी राहिला, तुमच्या आहे तेवढ्या क्षमता त्याचा वापर करतात, पण या क्षमता हळूहळू कमी होत जातात, ज्याच एजिंग असं म्हटलेलं आहे। मग क्षमता कमी व्हायला की आपण काही करू शकत नाही, तर या क्षमता सांभाळून ठेवणं आणि खरं म्हणजे त्याची वृद्धी करणं हे योगातनं शक्य आहे। म्हणजे योग साधना करतात ते अनुभवतात की कार्यक्षमता वाढते, मग ती शारीरिक पातळीवरती वाढते, मानसिक पातळीवरती वाढते, भावनिक पातळीवरती वाढते, बौद्धिक पातळीवरती वाढते, आणि खरं म्हणजे शेवटी आध्यात्मिक पातळीवर सुद्धा वाढते। आणि म्हणून मानवी जीवनाचं उद्दिष्ट ह्या योगाने सांगितलेलं आहे, जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती आणि परमेश्वर स्वरूप होणं, इथपर्यंत प्रगती योग साधनेमध्ये होऊ शकते। योग एक तर योग्य पद्धतीने केला पाहिजे, आणि योग्य पद्धत म्हणजे पारंपरिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेली सगळी पद्धत, मग ते रामायणकालीन योग वासिष्ठामध्ये सांगितलेलं आहे, महाभारतकालीन भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे, नंतर पतंजलींनी सांगितलेलं आहे आणि हठ योगात सांगितलेलं आहे। हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत, त्या सगळ्या ग्रंथांच्या आधारे योग साधना करणं म्हणजे मग मी सांगितलेले सगळे फायदे मिळतील। आज त्याच्यामध्ये खूप बदल केले जातात, हॉट योगा

0: विन्यास योगा, हास्य योगा, बिअर योगा, आणखी काय काय करतात, या सगळ्याचा काही असा फायदा मिळणार नाही. त्याचा तात्पुरता एखाद्या वेळेस मिळू शकेल छोटासा फायदा, पण खरा फायदा पाहिजे असेल तर पारंपरिक योगाची साधना करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, यंदाच्या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना निरोगी वृद्धत्वासाठी योग ही आहे. योग ही भारतानं जगाला दिलेली एक देणगी आहे. त्यामागचं कारण म्हणजे निरोगी जीवन प्राप्तीचा मार्ग असलेल्या या योग साधनेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून देण्यात भारतानं घेतलेला पुढाकार होय. त्याचं फलित म्हणजे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या साधनेचा पूर्णपणे स्वीकार झाल्याचं दिसून आलं आहे. चला तर मग आजच्या 12व्या योग दिनी दररोज योग साधना करण्याचा पण करूया आणि विरोधी आणि आनंदी जीवन जगूया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे आणि निवेदन राजेश शर्भाते.

वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून न्यूज ऑन एअर या ऍपवर श्रोतेहो अस्मिता वाहिनी आपण ऐकता. माझा वार माझा शिवार कार्यक्रम

नमस्कार मंडळी, आज शनिवार, आज रविवार भारतीय सौर दिनांक. एकतीस ज्येष्ठ शके 1948 अर्थात 21 जून 2026. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. राज्यात सर्वत्र आकाश ढगळलेलं राहील, काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी येतील. हा होता हवामानाचा अंदाज. आणि आजच्या कार्यक्रमात निसर्ग आणि शेती या आख्यान विषयावरती अरुण उमावणे यांचं कीर्तन.

निसर्ग आणि शेती या विषयावरती निरंबर करण्यासाठी आज आपण या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचा वृक्षवल्ली आमा सोयरी वनचर्य हा अभंग घेतलेला आहे. अभंग मूळ सहा चरणाचा आहे, परंतु यामधील दोनच चरण आपण पाहणार आहोत. या संत तुकाराम महाराजांचं वर्णन करताना वामन पंडित म्हणतात,

वेदांताचा अर्थ अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सर्वसामान्यांना पटवून देणारे संत संत तुकाराम महाराज आणि यांची तुलना वामन पंडित साक्षात परब्रह्माशी करताय. संत तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात, वृक्षवल्ली आमा सोयरी वनचरे. वेदांतानुसार जर पाहायला गेलं तर या निसर्गालाच वेदांतामध्ये दैवत्व पाहण्याची एक वेदांतांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून तुम्ही आम्ही वटपौर्णिमा, वसुबारस, तुलसीविवाह, बैलपोळा यांसारखे निसर्गाची उपासना करणारे असे सण साजरे करत असतो. आणि याच कारणाने का होईना, भगवान गोपालकृष्णांनी गोकुळातील लोकांना इंद्रपूजेची जी परंपरा होती ती मोडून गोवर्धन पूजा करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि ती परंपरा त्यांना घालून दिली. म्हणून आपल्या धर्माने, आपल्या शास्त्राने आपल्याला नेहमीच निसर्गाची पूजा करायला शिकवली आहे. नवे नवे आर्यकार सांगतात की ईश्वराचं वास्तव्य जर कुठे असेल

आर्यकर म्हणतात की या पंच महाभूतांमध्ये ईश्वर व्याप्त आहे, नवे नवे सूर्य चंद्रामध्ये तो व्याप्त आहे आणि या सर्व चराचरामध्ये व्याप्त असून तो परब्रह्मा, तो परमात्मा या हृदयामध्ये दश अंगुले म्हणजे मुखापासून तर आपल्या छातीपर्यंत हृदयापर्यंत अंतर 10 अंगुले इथपर्यंत तो सर्व चराचर व्यापून शिल्लक राहिलेला आहे. म्हणून तुकाराम महाराज देखील अनेक ठिकाणी म्हणतात की विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. किंवा माऊलींच्या भाषेत जर म्हणायला गेलं तर ऐसा हृदया माझी रामू सर्व सुखाचा आरामू परिभ्रांताजी कामू विषयावरी. म्हणजेच काय तर सर्वांनी आपल्याला हिंदू संस्कृतीमध्ये वेदांच्या आधारानुसार भक्ती माध्यमातून ईश्वराची जागा सांगितली, ती म्हणजे आपल्या हृदयात आणि तीच जागा या चराचरामध्ये देखील आहे. म्हणून तो ईश्वर या चराचराला व्यापून आपल्या हृदयात देखील स्थिर झालेला आहे आणि म्हणून तुकाराम महाराज त्या वृक्षवेलीमध्ये वसलेल्या त्या ईश्वराचं आपल्या या हृदयातील ईश्वराशी नातं जोडून असं म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. या वृक्षांना, या वेलींना केवळ सगळे सोयरे म्हटलेलं नाही तर एक शेतकरी संत या वृक्षवेलींची, एखाद्या भक्ताने आपल्या भगवंताची मूर्तीपूजा करावी याप्रमाणे शेताला पंढरपूर समजून आणि त्या शेतातील प्रत्येक वृक्षवेलीला आपलं ईश्वर समजून पांडुरंग परमात्मा समजून त्याची पूजा केली ते संत सावतामा.

कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू. याप्रमाणे ईश्वराला या चराचरामध्ये या निसर्गामध्ये पाहून या शेतामध्ये पाहून एक सर्वसामान्य शेतकऱ्याने आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. म्हणूनच काही संत तुकाराम महाराज म्हणतात की वृक्षवल्ली आम्हास होय रे वनेच. पुढे तुकाराम महाराज म्हणतात आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करे. हे विश्वची माझे घर माऊली म्हणतात या पूर्ण ब्रह्मांडाला नवे नवे या सर्व चराचराला आपलं घर समजून हे विश्वची माझे घर यामध्ये स्थिरावण्यासाठी या निसर्गाची जोपासना आपण केली तरच या घरामध्ये आपण सुखाने नांदू शकतो. आणि म्हणून प्रदूषण आदी करता अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण अशा कार्यासाठी आपण वृक्षतोड करतो, निसर्गाची नाना प्रकारे हानी करतो आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनाचा ऱ्हास होतो. म्हणून या आपल्या घराला ज्याप्रमाणे आपण स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे या निसर्गाला जर आपण स्वच्छ ठेवलं, सुंदर ठेवलं तर या विश्वाचं घर काय होईल, फुलून जाईल आणि या विश्वामध्ये आपण काय होऊ, रममान होऊ. म्हणून रमे तेथे मन क्रीडा करी. पुढे तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे होय मनाची संवाद आपुलाची वाद आपण असी. काय झालं, सध्याच्या काळात जर पाहायला गेलं तर सर्वांची मनस्थिती बिघडलेली आहे. मनशांतीसाठी आपण नाना ठिकाणी जातो, मनशांती केंद्रांमध्ये, परंतु मनाला काही शांती लाभत नाही. या मनाची शांती जर हवी असेल तर ती केवळ आणि केवळ निसर्गाच्या सानिध्यात आहे. आणि ते सानिध्य जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला निसर्गाचं संवर्धन केलं पाहिजे. आणि निसर्गाचं जर संवर्धन आपण केलं तरच निसर्ग आपलं काय करणार आहे, संगोपन करणार आहे. म्हणून काय करावं, तर या वृक्षवेलींना आपले सगळे सोयरे समजून आपण त्यांचं संवर्धन करावं आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा, एवढंच तुकाराम महाराजांना या ठिकाणी सांगू इच्छितात असं मला वाटतं. म्हणून पूर्वरंग पद्धत तुकाराम महाराज म्हणतात

या चराचराला आपलं सगळे सोयरे समजावं, या वृक्षवेलीनं आपले सगळे सोयरे समजावे आणि त्यांचं संवर्धन करावं, हा विचार तुकाराम महाराजांनी दिला. आणि या विचारावरती आपलं जीवन चरितार्थ चालवून संतांच्या चरणाचं अनुकरण केलं अशा एका आपल्या देशातील एका निसर्गप्रेमी महिलेचं आपण चरित्र पाहणार आहोत.

2019 पद्मश्री पुरस्काराचा सोहळा आणि या सोहळ्याचं वितरण राष्ट्रपती भवनामध्ये दिल्लीला सुरू होतं. राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो आणि अनेक क्षेत्रातील पुरस्कार वितरण झाल्यानंतर समाजसेवेतील पद्मश्री पुरस्काराचा घोषणा करण्यात आली आणि सभा मंडपामध्ये एकच टाळ्यांचा कडकडाट झाला. पुरस्कार घेण्यासाठी एक अतिशय सामान्य हिरवगार असं लुगडं नेसलेली आपल्या भाळी त्रिपुंड धारण करणारी सनातन धर्माची निशाणी दर्शवणारी अशी एक 105 वर्षाची एक महिला पुरस्कार घेण्यासाठी राष्ट्रपतींकडे सरसावली. आणि पुरस्कार घेत असताना आपसुकच त्या महिलेचा हात आपल्या राष्ट्रपतींच्या मस्तकावरती गेला. तसं पाहिलं तर पुरस्कार घेणाऱ्यांनी राष्ट्रपतींच्या मस्तकावरती हात ठेवायचा नसतो, परंतु या माऊलीचं वय पाहता तिच्याकडून आपसुकपणे मातृत्व जागं झालं आणि आपल्या राष्ट्रपतींना देखील आशीर्वाद देण्याचा मोह तिला आवरला नाही. ही कोण होती, कशासाठी तिला हा पुरस्कार मिळाला होता, तर ही महिला होती

कर्नाटक प्रांतात जन्माला आलेली चित्तरंगया आणि विजयाम्मा यांच्या पोटी हे कन्यारत्न जन्माला आलेलं होतं. या कुटुंबाची परिस्थिती फारशी काही उत्तम नव्हती. गरिबीतच आपले दिवस काढत होते आणि शेती मजुरी करून आपलं उदरनिर्वाह करत होते. या कन्येला लहानपणापासूनच वृक्षवेलींची आवड होती. शेती करत असताना त्या निसर्गावरती जीवापाड प्रेम त्या कन्येचं जडलं

नुसार मोठी होत गेली. योग्य वयात आल्यानंतर आई बापांनी या थिमक्काचं लग्न बेकल चिकैया यांच्याशी करून दिला आणि अर्थातच यांची परिस्थिती जशी गरीब होती तशीच तिच्या पतीची परिस्थिती देखील गरीबच होती. लग्नानंतर फारशी काही परिस्थिती बदलली नाही. पुन्हा थिमक्काने आणि तिच्या पतीने मिळून आपला संसाराचा गाडा ओढायला सुरुवात केली. मिळेल ते काम करावं, थोडीफाडी जी शेती होती ती शेती करत आपलं संसार चालवावा आणि असं करत करत अनेक वर्ष त्यांच्या त्या संसार वेलीला झाले. परंतु या संसार वेलीवरती मात्र काही फूल उमले ना, त्यांना कोणत्याही प्रकारचं अपत्य होईना. निसर्गाच्या उदरात किंवा त्या भगवंताच्या मनात काय कोरलंय त्या भगवंतालाच ठाऊक. आणि अनेक वर्ष गेल्यानंतर देखील अपत्य नसल्यामुळे काहीशी दुःखी कष्टी असणारी थिमक्का स्वतःच्या मनाशीच विचार करते आणि भगवंताला सांगते की हे परमेश्वरा, माझ्या हातून काय असा अपराध घडला की मज अभागीला असं निपुत्रिक ठेवलं असतो. आणि भगवंतापर्यंत याचना करत असताना तिची ही याचना बेकल चिकैया तिचे पती यांनी ऐकली. आपल्या पत्नीची परिस्थिती ठाऊक होती, त्यांच्यावरही तो प्रसंग होता. आपल्या परिसरातील आपल्या शेजारपाजारचे लोक आपल्याला नावं ठेवतात आणि हे सहन करणं खूप कठीण असतं. परंतु आपल्या पतीला ती समजवत होती, पती तिला समजवत होते. परंतु शेवटी अपत्य नसल्यामुळे महिलेला होणारा त्रास शेवटी भगवंताकडे याचना करते. आणि ती याचना ऐकत असताना मात्र बेकल चिकैया यांच्या मनामध्ये एक विचार येतो आणि ते आपल्या पत्नीला सावतामाळ्यांच्या भाषेमध्ये सांगतात की हा निसर्गच आपलं पुत्र आहे, हा निसर्गच आपलं जीवन आहे, म्हणून आपण काय

या वेली ही वृक्ष हे शेत ही कावड हे सगळे काय आहेत विठ्ठला समान आहेत आणि आपण आपलं जीवन यापुढे यांना आपलं पुत्र समजूनच आपलं जीवन पुढचं जीवन व्यतीत करूया म्हणजे आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि हे बेकल चिके यांचं म्हणणं थिमक्काना पटतं आणि दुसऱ्या दिवशी काय करतात दोघेही मिळून वनामध्ये जातात आणि अनेक ठिकाणी शोधून वडाची रोपं शोधतात आणि ती आणून रस्त्याच्या दुतर्फा लावायला सुरुवात करतात असा नित्यनियम चालू करतात आणि केवळ रोपं लावत नाही तर त्यांचं संगोपन करतात त्यांना वेळच्यावेळी पाणी घालणं त्यांचं इतर प्राण्यांपासून रक्षण करणं यासाठी त्यांना कंपाऊंड करणं अशी अनेक कामं ते दोघे मिळून करतात आणि त्यांचं संगोपन करत राहतात आणि अशी वृक्ष लावता लावता लावता जवळजवळ 8000 वडाची झाडं ते दोघेही मिळून लावतात आणि 45 एकर इतक्या परिसरामध्ये या दोघांनी मिळून एक मोठं वनच उभं केलं म्हणून या थिमक्काना वनमाता म्हणून देखील संबोधलं जातं रांगेमध्ये वडाची झाडं लावली म्हणून त्यांना सालूमर्दा ही पदवी देखील कर्नाटक सरकारतर्फे प्राप्त झालेली आहे आणि एवढंच नाही तर सरकारी कामामध्ये रस्ता वगैरे रुंदीकरण अशी कामं होत असताना ज्या ज्या वेळी ती वृक्षतोड होण्याची वेळ आली त्या त्यावेळी त्या वृक्षांच्या संवर्धनासाठी ती थिमक्का जातीने त्या ठिकाणी उभी राहिली आणि त्यांना त्या रोपट्यांना त्या वडांना जगून ठेवलं त्यांचं संरक्षण शेवटपर्यंत केलं आज या माऊलीचं वय 112 वर्ष इतकं आहे आणि या वयात देखील आपले पती त्यांना सोडून गेलेत तरी देखील आपलं कार्य त्या माऊलीने अविरत असं चालू ठेवले जगामध्ये निपुत्रिक असताना हताश होणारी अनेक लोक आपण पाहिली परंतु आपलं जीवन खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे वर्तून या वृक्षवेलीनं आपले सगळे सोयरे नव्हे तर आपलं पुत्र समजून त्यांचं संगोपन केलं त्यांचं संवर्धन केलं आणि म्हणून त्या माऊलीचं वय आज 112 वर्ष आहे कारण जो या निसर्गाचं संवर्धन करतो त्याचंच निसर्ग संगोपन करतो आणि ही थिमक्का आजही आपल्या देशाची जणू काही या वनसेवेतून सेवाच करते आहे म्हणून तुकाराम महाराजांच्या वचनावरती खऱ्या अर्थाने विश्वास ठेवून आपलं जीवन उत्तम रीतीने पार पाडलं ज्या महिलेने ती म्हणजे ही थिमक्का या थिमक्काला वारंवार वंदन असो आणि म्हणून तुकाराम महाराज पूर्वरंग पद्यामध्ये म्हणतात

संत तुकाराम महाराजांची ही रचना होती, लता मंगेशकर यांनी गायलेली. आणि श्रोते हो, याबरोबरच माझा वार माझा शिवार कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यासह मी सुलभा सौमित्र आपला निरोप घेते आहे. भेटूया पुन्हा उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. नमस्कार.

0: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: आकाशवाणी मुंबई। भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। देशभरात योग दिन उत्साहात साजरा। देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2024 संपन्न। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंधीला सरकारने बोलवलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार। आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 पेक्षा जास्त जण बाधित। 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आज भारतासह जगभरात साजरा झाला। निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे। कोलकाता इथल्या रेड रोड इथं योग दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते। प्रधानमंत्र्यांनी योग शिक्षक बनून सोबतच्या हजारो नागरिकांना मार्गदर्शन केलं। योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं ते म्हणाले। योग हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा। योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं म्हणत प्रधानमंत्र्यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या।
1: भारत में हिमालय से लेकर हिंद महासागर तक, पूर्वोत्तर और पूरब में बंगाल से लेकर पश्चिम में सौराष्ट्र तक पूरा देश योग की ऊर्जा से, चैतन्य से भरा हुआ नजर आ रहा है। पूरा विश्व एक दूसरे से जुड़ा हुआ नजर आ रहा है और यही तो योग की ताकत है। योग सबको जोड़ता है। मैं इस अवसर पर पूरे विश्व को, संपूर्ण मानव समुदाय को अंतर्राष्ट्रीय योग दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं।
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेशात जबलपूर इथं गॅरिसन मैदानावर आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या। योग ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठीची साधन आहे असं उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी योग दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। नवी दिल्लीत संसद भवन परिसरात आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात लोकसभा सभापती ओम बिर्ला सहभागी झाले होते। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नेहरू पार्क इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले। यात भारतातल्या नॉर्वेच्या राजदूत मे एलिन स्टीनर याही सहभागी झाल्या होत्या। खादी आणि ग्रामोद्योग आयोगानं नवी दिल्लीत योग दिन साजरा केला। यावेळी आयोगाचे अध्यक्ष मनोज गोयल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मुंबई आणि उपनगरात योग दिनानिमित्त अनेक कार्यक्रम झाले। यात विविध केंद्रीय मंत्र्यांनीही हजेरी लावली। ऐकूया एक वृत्तांत।
2: मुंबई इथं लोकभवनात भारतीय तटरक्षक दलानं आयोजित केलेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी सहभाग घेतला। तटरक्षक दलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसंच लोकभवनातले अधिकारी यात सहभागी झाले। राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी योग साधनेचा प्रचार प्रसार करावा तसंच उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवावेत असं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बोरिवली इथं आयोजित योग सत्रात सहभाग घेतला। केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी मुंबई बंदर प्राधिकरणानं मुंबईत गेट वे ऑफ इंडिया इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमात योगाभ्यास केला। राज्यातल्या विविध विद्यापीठात आणि शैक्षणिक संस्थांमध्येही योग दिनानिमित्त योग साधनेचे कार्यक्रम झाले। नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात योग दिनानिमित्त योग वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं। याशिवाय IIT बॉम्बे, NTPCच्या पश्चिम विभाग मुख्यालयानं देखील योग दिन उत्साहात साजरा केला। ठाण्यात कोपरी इथं तसंच मध्यवर्ती कारागृहातही योग साधना करण्यात आली। कोल्हापूर इथल्या महासैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध संस्था, शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात योग दिवस साजरा झाला। महात्मा फुले कृषी विद्यापीठ, साईबाबा संस्थान यांनीही योग दिवस साजरा केला। धाराशिव शहरात आणि जिल्ह्यातही योगाभ्यास कार्यक्रम झाले। परभणी शहरातल्या क्रीडा संकुलात योग प्रात्यक्षिक सादर करून योग दिवस साजरा झाला। बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातल्या मुख्य कार्यक्रमात राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या। लातूर शहरात यंदाही रांगोळीच्या माध्यमातून योगाचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला। राजा नारायण लाल लाहोटी इंग्लिश माध्यम शाळेच्या शिक्षकांनी आकर्षक रांगोळ्यांद्वारे योगामुळे होणारे आरोग्यदायी फायदे साकारले। गोंदिया शहरात आयोजित योगदिन कार्यक्रमात हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन योग करा निरोगी रहा हा संदेश दिला. वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामूहिक योग साधना करण्यात आली. चंद्रपूर शहरात योगदिन कार्यक्रमात लोकप्रतिनिधी अधिकारी आणि नागरिकांनी योग साधना केली. यवतमाळ इथं आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत योग साधना कार्यक्रम झाला.
0: वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठी नीट यूजी फेरपरीक्षा 2026 आज देशातल्या 551 शहरांमध्ये आणि परदेशातल्या 14 केंद्रांवर कडक बंदोबस्तात झाली. 22,79,000 जास्त विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळात इंग्रजीत आणि 12 भारतीय भाषांमध्ये ही परीक्षा झाली. गैरप्रकारमुक्त वातावरणात परीक्षा व्हावी यासाठी राष्ट्रीय परीक्षा यंत्रणा एनटीएनं प्रशासनासोबत समन्वयानं व्यापक उपाययोजना केल्या होत्या. पोलीस प्रशासन आणि इतर मिळून 2,00,000 कर्मचारी परीक्षेसाठी कर्तव्यावर होते. जॅमर्स, सीसीटीव्ही कॅमेरे, बायोमेट्रिक ओळख तपासणी अशा तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. समाज माध्यमांवर अफवा पसरू नयेत याकरता एनटीएनं बारीक लक्ष ठेवलं होतं. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि इतर साहित्य पोलीस बंदोबस्तात नेण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारने असंवेदनशीलता दाखवली आहे, हे सरकार सर्व बाजूंनी अपयशी ठरलं आहे असं म्हणत विरोधी पक्षांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. तसंच राज्यातल्या 13 कोटी जनतेचे प्रश्न उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आक्रमकपणे मांडणार असल्याचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून महिलांवरल्या अत्याचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी सरकार टिंगलटवाळी करत आहे असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण शिवसेनेत जाणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. आता आपण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज धाराशिव इथल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला. तामिळनाडूमध्ये पेरियापालम इथल्या समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या एका कंपनीत अमोनिया वाळूची गळती झाल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाला तर 70 पेक्षा जास्त जण बाधित झाले आहेत. एनडीआरएफ आणि रासायनिक, जैविक आणि आण्विक आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या विशेष पथकांनी त्वरित बचाव आणि मदत कार्य सुरू केलं असून वायू गळती थांबवली आहे. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून बाधितांना लवकर बरं वाटावं अशी कामना केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2,00,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसंच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले असून एका 3 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. या समितीनं 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्री विजय यांनी दिले आहेत. एफआयएच महिलांच्या हॉकी चषकाच्या अंतिम सामन्यात आज भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद मिळवलं आहे. या विजयामुळे भारतानं पुढे होणाऱ्या प्रो लीगमध्येही प्रवेश मिळवला आहे. लाल रेमियासामी सामनावीर ठरली तर दीपिकानं सर्वाधिक गोल करण्याचा पुरस्कार अमेरिकेच्या एशले सेसा हिच्याबरोबर संयुक्तपणे पटकावला. दोघींनी या स्पर्धेत 6 गोल केले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय हॉकी खेळणाऱ्या अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. योग ही केवळ शारीरिक कसरत नाही तर मानवी चैतन्याची अभिव्यक्ती आहे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. देशभरात योग दिन उत्साहात साजरा. देशभरात नीट यूजी फेरपरीक्षा 2026 संपन्न. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. आणि तामिळनाडूमध्ये समुद्री खाद्यपदार्थ निर्यात करणाऱ्या कंपनीत अमोनियाची गळती झाल्यानं 7 जणांचा मृत्यू, 70 पेक्षा जास्त जण बाधित. आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

तो दर्शन घेऊन महाराज पुण्याला परत निघाले होते. आणि पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजा. राजांची मान वळली. त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता. तो पळता पळता पंडा गेला. पुन्हा ओरडला, राजा थांबा. राजांनी आपल्या घोड्याच्या मानेवर धाप टाकली आणि घोड्याचा वेग कमी केला. पाठीमागचं अश्वपदक थांबलं गेलं आणि तो आलेला माणूस दोन वेळ पंडा. राजे पाय उतार झाले होते. राजांच्या पायाला धरला आणि म्हटला, राजा मी खलास झालो रे बाबा. माझी इज्जत तुटली गेली. माझ्या मुली बाळीची इज्जत खलास झाली. काय घडलं ते न रडता सांगा. राजाच्या पाटलानं माझ्या मुलीला भ्रष्ट केलं. राजा भ्रष्ट केलं. हे साजी राजा जाणी पाटलाला घेऊन या. तातडीनं येसाजी गेला. तातडीनं येसाजी गेला. बोलला पाटलाला निरोप राजाचा. पटेल, राजानी तुम्हाला बोलवलेला आहे. राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे. अरे जाऊन सांग तुझ्या राजाला. अजून तुझी नाळ वळली नाही म्हणावं. मी गावचा पाटील आहे. पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे. मी नामधारी पाटील नाही, वतनाचा पाटील आहे. तू नामधारी राजा आहेस म्हणावं. आणि ऐकता येसाजी तसाच परत आला. राजानी विचारलं, काय म्हणाला पाटील? राजे पाटील मग्रूर आहे. हो, राजानं म्हणाला अजून नाळ वळली नाही. तुझ्या हातात तलवार नव्हती का? तानाजी बोलून गेला. राजानी हातानं खुणवलं आणि विचारलं, काय नाव आपलं? रामजी. पुण्याला याल? हो.

लिपून आला आणि महाराजांचा विचार चाललेला आहे. अजून नाळ वळली नाही. मी गावचा पाटील आहे. या पाटलाचं काय करायचं? आणि घोड्याच्या टपाचे आवाज सुरू झालेले आहेत. राजे दौडायला लागलेले आहेत. राजे पुण्यात येऊन पोचले आणि राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले. राजांना मुजरे केले आणि मुजरे करतात राजे वळले आणि म्हणाले साजी 40 घोडे स्वार घ्या रांजाला जा पाटलाच्या मुसक्या बांधा आणि पाटील आमच्या समोर हजर करा. एसाजीचे बहुस्फुरण पावले

पुण्याला, पुण्यामध्ये काय घडलेलं आहे? राजय दरवाजा प्रवेश करतात सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे, या देशातली सुलतानी बंद करायची आहे. मुली वारीची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो, आदि शक्ती तुळजा भवानी, आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करा. उद्या आम्ही काय करायचं? आणि राजे सकाळी उठलेले आहे, सचल स्नान केलेलं आहे, सर्व पोशाख केलेला आहे, गळ्यामध्ये कवड्याची माळ, मोत्याचा घंटा आहे, मात्याला जिरे टोप घातलं आणि महासाहेबांना प्रणाम केला. प्रणाम महासाहेब. राजे सणासुदीचे कपडे घातले. नामधारी राजा, काय म्हणालात? अजून आमची नाळ वाळली नाही. राजे तुम्ही असं का बोलता? महासाहेब कळेल आपणाला, सलामच्या बरोबर बैठकीवर. आणि राजे बैठकीवर आलेले आहेत, वीर आसन घालून राजे बसलेले आहेत. माझा राजा होता कसा?

काय बोलला जकडून पाटील आणलेला जकडून पाटील आणलेला राजे दादूजीकडे वळले मानेनं दादूजीला मुजरा केला मासाहेबांच्याकडे मान वळली मानेनंच मासाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाज्याकडे वेधलं गेलं आणि मगर मस पाटील दखडलेला होता एसाजी तानाजी त्याला त्या दरवाज्यातून घेऊन येत होते पुढे ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहे चेहरा किविलवाणी केलेला आहे आल्या आल्या म्हणत आहे प्रणाम शिवाजी राजे प्रणाम मासाहेब प्रणाम दादोजी राजांची भवई चढली गेली नामधारी शिवाजी म्हणणाऱ्या पाटील मग्रूर होता पण आज एवढा कसा लावला गेला काय रामजी हाच का तो पाटील हाच तो यानीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं यानीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं पाणवत्यावर पाणी आणायला गेली असताना यानीच यानी तिला उचलून नेलं तिला जीवनात भ्रष्ट केली या जगातून गेली हो या जगातून गेली काय पाटील आम्ही ऐकतो ते खरं आहे का

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एअर ॲपवर. 9:30 वाजलेले आहेत. आता नाटकांच्या अखिल भारतीय कार्यक्रमामध्ये आज आधार हे नभोनाट्य
1: सादर करत आहोत. आधार, लेखक पद्मा फातर्पेकर, सादर करते गोविंद मुकाशी.

0: नंदिनी स्पीकिंग. यस दास डियर. हॅलो, मीच बोलते. फोनची वाटच पाहत होती तुझ्या. कुठून बोलतोयस? म्हणजे तू न्यूयॉर्क मधून बोलत नाहीयेस? अरे हा, मग आहेस तरी कुठे? हा हा हा. अरे अरे, पण ऐक तरी माझ. काय म्हणतोयस? निर्णय माझा? अरे तो तर मी तुला कधीच सांगितलाय. हा हा हा. तरी पण थोडा वेळ हवाय मला. अरे अरे, पण हे सगळं मी नताशाला कसं सांगू? नो नो, नेवर. अरे मला नताशाला थोडी मेंटली प्रिपेअर तरी करू दे. अरे ट्राय टू अंडरस्टँड मी दास. हो हो हो दास डिअर, मला कळते रे तुझी डिफिकल्टी. तरी पण हां हां हो. नाही आहे ती नताशा, नाही आहे इथे. सकाळीच पिकनिकला गेली ती. काय काय? नो नो नो, तू तिला फोन बिलकुल करू नकोस. नाही रे, गैरसमज वगैरे काही नाही. बरं बुवा, मी आजच रात्री बोलेन तिच्याशी. हो हो हो, सांगेन सारं काही तिला. हो हो, मला माहीत आहे का तुला घाई आहे ती. दास डिअर, अरे ऐक तरी. हे पहा, मी माझा निर्णय बदलणार नाही आहे. तू कशाला चिंता करतोस? अरे पण नताशाची नीट समजूत नको का काढायला? मी त्याच्याशिवाय पुढे नाही जाऊ शकणार रे. प्लीज गिव्ह मी लिटिल टाईम दास. ओके ओके हो. तरी पण आय ॲश्युअर यू, तुझ्या प्लॅनमध्ये काही बदल होणार नाही. हो हो, अगदी नक्की. ओके हां, मी नाही अपसेट झाले रे. यू डोंट वरी दास. नाही ओके. हो हो ओके, गुड नाईट.
1: ओ मॉम मॉम, आय हॅड अ वंडरफुल डे. इट वॉज फॅन्टॅस्टिक. काय मज्जा आली मॉम. मॉम मॉम, आर यू नॉट वेल? बोलत का नाहीस? ए मॉम, विचार ना मला पिकनिक कशी झाली ती.
0: हो हो हो, कशी झाली ना आता पिकनिक तुझी?

0: Did you enjoy it? मजा ली ना?
1: Yes. Really wonderful. खूब खूब enjoy केलं. Mom, अगं तो टोनी ना, तो टोनी. तो टोनी ना मॉम, he is really wonderful. इतका गमते है तो टोनी. Funny, charming man.
0: चार्मिंग मॅन काय म्हणालीस? अगं तो तर तुझ्या एवढाच आहे. मॅन कसला? बर, त्या टोनीचं काय सांगत होतीस?
1: ओ मॉम, अगं ना, काय एक एक जोक सांगत होता तो, आणि गाणी तर काय छान म्हणत होता. मॉम, आय एम अगेन जॉइनिंग देम नेक्स्ट सॅटरडे फॉर अ पिकनिक.
0: काय पुन्हा नेक्स्ट सॅटरडे?
1: मॉम, दे हॅव अ क्लब and Tony is the secretary of the club. You know mom, Kenamala? Oh mom, he asked me to join his club.
0: Kaa? Club che member vaiche? No, Natasha.
1: Mom.
0: Tu tya club che member nahi vaiches.
1: No.
0: Aga tu ya American mulanmadhe evda misalayche nahis. Kalla?
1: Mom, but why? What's wrong in it, mom? Mom, what's wrong with you mom? तुला बरं नाही का वाटत?
0: नाही नता, तसं काही नाही. आय एम ऑल राईट. पण तू अशा क्लबची मेंबर नाही व्हायचंस, समजलं? नाही ना होणार बेटा अशा क्लबची मेंबर.
1: ओ मॉम, हाऊ डेअर आय डू इट? तुला विचारल्याशिवाय, तुझ्या परमिशन शिवाय मी कशी होईन मेंबर?
0: नता नता पोरी, मला भीती वाटते ग.
1: माझी भीती वाटते तुला? पण मॉम, all my friends are going for a picnic next Saturday. I don't think tencha mom na ashit bhiti vatte na.
0: Pan nata tu nahi jaichas.
1: Mom,
0: mi tula jau denar nahi.
1: Mom, das uncle aale hote ka ga?
0: Nahi.
1: Pan mom, aaj tujhe appointment hoti na uncle barobar. Then what's wrong? Any message?
0: फोन होता त्यांचा. पण नता, तू त्या क्लबच्या मुलांबरोबर नाही ना जाणार? नाही ना जाणार माझ्या सोनूल्या?
1: मॉम, दास अंकल काय म्हणाले ग फोनवर? नाही सांगायचं. ओके मॉम. ए मॉम, तुझ्या इंडियातल्या स्टोरीज सांग ना.
0: नता, माय लिटिल बेबी, अगं भीती वाटते ग मला.
1: मॉम, तुला झालंय तरी काय? कसली भीती? कुणाची भीती? खात्या इंडियातल्या घोषची तर नाही ना?
0: नाही ग.
1: मग
0: भूताची नाही, मला तुझी भीती वाटते ग पोरी. मला
1: माझी? ओ मॉम, माझी भीती? हाऊ फनी मॉम. का ग, मी आता काही लहान आहे?
0: अगं म्हणूनच काळजी वाटते ग मला नाता.
1: ओ मॉम, उगाच काळजी करतेस तू.
0: नता
1: काय मॉम?
0: नता, तू इंडियात जाशील आजीकडे?
1: हाऊ नाईस, माझ्या ग्रँडमा कडे जायचं. मॉम, आपण दोघी जाऊया इंडियात ग्रँडमा कडे. खूप खूप मजा येईल.
0: जाशील नता? खरंच जाशील इंडियात? अगदी अगदी कायमच राहशील आजीकडे?
1: व्हॉट, कायम? डिड यू रिअली से इट मॉम? ग्रँडमा कडे जायचं आणि कायम?
0: तसं नाही ग नता, तसं नाही.
1: मॉम, व्हॉट्स द प्रॉब्लेम मॉम? तुला म्हणायचंय तरी काय? यू नेव्हर आस्क मी एनी क्वेश्चन लाईक दिस बिफोर. का जा म्हणतेस मला इंडियात? माझी टोनी बरोबरची फ्रेंडशिप आवडत नाही का तुला? व्हॉट्स रॉंग इन इट मॉम? सुजा, जेनी, सोफिया या सगळ्यांचे बॉयफ्रेंड्स आहेतच ना मॉम?
0: नता कसं सांगू तुला, ह्या वयात देखील मी निर्णय घ्यायला कचरते ते तू असे पटकन घेतेस नता. ऐक नता, मला एकटीला आता हे सार असह्य झालंय.
1: ओ आय एम सॉरी मॉम, आय डू understand it. Mom, दास अंकल काही बोलले का ग?
0: नाही.
1: मग माझ्याबद्दल काही बोलले का? सांग ना मॉम, सांग ना.
0: नता, दास अंकल, दास अंकल प्रपोज मी.
1: व्हॉट?
0: त्यानं मला लग्नासाठी विचारलंय.
1: कॉंग्रेट्स मॉम, कॉंग्रेट्स. तू होय म्हणाली होतीस ना त्यांना? ओ मॉम, मॉम, आय विल गिव्ह अ रिंग टू दास अंकल. आय हॅव टू कॉन्ग्रॅच्युलेट हिम. हो हो, मला त्यांना फोन करायलाच हवा.
0: नको नता, थांब, मला पुरतं सांगू तरी दे. दास अंकल, दास अंकल आपली मुलं इंडियात पाठवतोय कायमचीच.
1: ओ आय सी. मॉम, मी जाईन इंडियात. मी आजीकडे जाईन.
0: नता नता, मी तुला खूप खूप पैसे पाठवीन. अगं, तुला इंडियन डान्स आवडतो ना? तू तिथं डान्स शिक. हं, तुला इंडियन डिशेस आवडतात ना? त्या तुला तुझी ग्रँडमा.
1: मॉम, ग्रँडमाला फोन करतेस ना? गिव्ह अ रिंग टू ग्रँडमा इन इंडिया.

आई मी बोलते न्यूयॉर्क हून हो ठीक आहोत तू काळजी करू नकोस तू कशी आहेस हां आणि भाई वहिनी हां ठीक आहेत ना ए कुणाल चालतो का गं आता काय एवढा मोठा झाला हां हां हां हां अगं मी ना हां मी फोन अशासाठी करते की अगं नताशा इंडियात येते तुझ्याकडे हो हो हो कधी म्हणजे अगं कदाचित उद्याच रात्रीच्या फ्लाईट नेते अगं आई ती निघताच मी तुला फोन करेन फ्लाईट नंबर आणि टाईमही कळवीन नाही नाही मुळीच काळजी करू नकोस हां काय म्हणालीस हे ना म्हणजे अवी हां हां हां अवी

0: काय बाई, अजूनही कशी आली नाही? ड्रायव्हरची चुकामुक्त झाली नसेल ना? तरी बरं तिचा फोटो देऊन पाठवलाय म्हणून. तीही नवीन आणि खूप वर्षांनी येते.
1: मी आले ग्रँडमा, मी आले ग्रँडमा. हे ग्रँडमा, तू कशी आहेस?
0: अय्या आलीस सुद्धा माझी बछडी. हा आज जाऊ नकोस, इथं दारातच थांब. अगो हजारो कोसावरून आलीस प्रवास करून, पायावर पाणी तरी हलू दे मला.
1: हे आजी, माझ्या मॉमला पण तू असंच करायचीस का ग? सांग ना मॉमला, असंच करायचीस? सांग ना आजी.
0: अगो हो हो, अगदी मी असंच करायची. अगदी तुझ्यासारखीच होती ती.
1: ए आजी, अगं मामा मामी कुठे दिसत नाही ती?
0: मामा मामी ना गेले दक्षिण भारताच्या टूरवर. अगं सुट्टी आहे ना आता, तिथूनच तुझ्या मामीच्या भावाचं लग्न आहे, जातील तिथे.
1: लग्नाला? म्हणजे मॅरेजला?
0: हो. अगं तुला भूक लागली असेल ना, पण कपडे बदल, चल गरम गरम वरण भात नि पोळ्या देते, जेव बघू आधी.
1: लग्न, मॅरेज, दास अंकल प्रपोज माय मॉम, दे आर मॅरिंग. पण मला नाही जाता येणार त्यांच्या लग्नाला.
0: हे काय नताशा, अजून इथेच तू? चल पाहू जेवायला.
1: मला वरण भात नकोय ग्रँडमा, ब्रेड ने एक देशील.
0: काय भात नाही खाणार? ब्रेडवरच भागवणार आहेस की काय? या हवेला भात हवा सोने.
1: जेवीन ग मी सावकाश. ठीक आहे, भातच खाईन. झालं
0: आजी. ए आजी,
1: सांग ना मला तुझ्या त्या स्टोरीज.
0: सोन्या, स्टोरीज ऐकायला लहान का आहेस? केवढी मोठी झाली गो माझी छकुली. हे बघ, उद्या आत्याबाईच्या घरी एका लग्नाला जायचंय आपल्याला, तेव्हा तू साडी नेसायचीस बर का? नेशील ना?
1: येस.
0: छान. तुझी आई ग होती तुझ्या एवढीच? तेव्हा असंच शेजारी या देसाईंच्या घरी गेलो होतो एकदा लग्नाला. तुझ्या आईनं कशी छान सुरेख साडी नेसली होती, आणि काय मज्जा सांगू. अगो त्यांच्याकडे आलेल्या दामल्यानी, म्हणजे तुझ्या बाबानी ग, चक्क मागणी घातली की ग तिला. झालं, झटपट लग्नही झालं आणि गेली दोघं अमेरिकेत. आली 2 वर्षांनी सुट्टीवर आणि तीच ही छकुली बर का?
1: थांबलीस का ग्रँडमा? सांग ना माझ्या मॉमच्या गोष्टी.
0: हा गोष्टी सांगू हा मग. चल चल बघू, चल कपडे बदल, हातपाय धू, देवाला नमस्कार कर. आत्ता येईलच बघ तुझ्या आईचा किंवा बाबांचा फोन.
1: काय बाबांचा? डॅडचा
0: का ग?
1: काही नाही काही नाही, पण डॅडचा फोन येईलच कसा? कारण डॅड आणि मॉम तर कधीच सेपरेट झालेत.

0: स्मरामि।
1: ग्रैंडमा, ए आजी, ए आजी, आजी, आजी, आजी, आजी, बोल ना, रागाव लीस, मी काय करू ग्रैंडमा, सांग ना, मामा आपल्या कामात, मामी फारशी माझ्याशी बोलते ही नाही।
0: खरं आहे का तुझं? जा बरं, जाऊन ये हा माझ्या पोरी, पण लवकर ये हा, काळजी वाटते ग मला, जा जा हं।
1: जाऊ ग्रैंडमा, खरंच जाऊ? ओ हाउ नाइस, ओके।
0: पण हे बघ, 7 आत घरात ये हा।
1: बरं।
0: खरंच काय करावं या पोरीनं तरी, 4 दिवसासाठी आली आहे तरी सहन होत नाही यांना। सूनबाईला तर तिचं काही करावं लागत नाही, एवढी गोड पोर, तिच्याशी बोलावं तरी, पण नाही, वाकडंच बोलायचं, ताकडंच पाहायचं। आणि हा तरी काय, तुझी भाचीच ना ती, नेशील की नाही तिला कधी बाहेर, पण तोही तसलाच। काय करणार, आपलेच दात आणि आपलेच ओठ,

0: प्रभाते किती वेळ झाला, अजूनही आली कशी नाही?
1: ग्रँडमा, ग्रँडमा मी आले, ग्रँडमा मी आले.
0: आलीस का? कोणाबरोबर बोलवतीस ग? कोण होता तो?
1: असाच कुणीतरी लायब्ररीत भेटला, झाली ओळख, दिली त्यानं लिफ्ट इथपर्यंत.
0: अगो कोण, कुठला, आणि चक्क आलीस त्याच्या स्कूटरवर बसून?
1: ओ ग्रँडमा, उगाच काळजी करतेस. डोंट यू वरी ग्रँडमा, मी का तर लहान आहे.
0: अगो म्हणूनच चपावं लागतं पोरी. नताशा, तुला येऊन महिना झाला ना ग?
1: हो का ग?
0: अग तुझ्या आईचा फोन, पत्र, काहीच कसं नाही. तू इथं आल्यावर एकदा फोन आला होता तेवढाच.
1: आजी, ए आजी, मी किती आता डान्स शिकणार आहे.
0: डान्स? होळी ग बाई. अगं असं महिना दोन महिन्यात थोडा शिकता येतो का डान्स?
1: का, मी थोडीच इथून जाणार आहे. अग मी आता तुझ्या बरोबरच राहणार, अगदी कायमची.
0: काय नताशा, अगं तुझी आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील?
1: आई काय म्हणेल, बाबा काय म्हणतील? कुठले बाबा, कुणाचे बाबा? मॉम आणि डॅड, डॅड आणि मॉम, जस्ट अ ड्रीम. आय विल नेव्हर हॅव इट अगेन.
0: अगो स्वतःचीच अशी काय बडबडतीयस नताशा? सोन्या, आजच मी फोन लावते ना तुझ्या आईला. अगं तिची काही अडचण आहे का विचारूया तिला?
1: नको ग्रँडमा, नको. माझीच अडचण आहे तिला, तिला आणि तिच्या दास.
0: काय म्हणालीस? अगं तिला विचारून तुझ्या जाण्याचा दिवस नक्की नको का करायला?
1: ग्रँडमा, आर यू बोर्ड ऑफ मी? तुला माझा कंटाळा आलाय का ग?
0: कंटाळा नाही ग राजा. अगं झाडावरलं फूल झाडावरच असायला हवं. सोन्या, तुझ्या वयाची मी असताना दोन मुलं होती मला, पण तुझ्या आजोबांचा धीर होता मला, म्हणूनच तर त्या वयात देखील मी सारी जबाबदारी पेलू शकले. तुझी आई साता समुद्रापार कशी मस्त उभी आहे तुझ्या बाबांच्या बरोबर, झाडाला लपेटलेल्या वेलीगत. अगो ज्याचा त्याचा आधार, त्यानं सोडून कसं चालेल? नता, सोन्या, आपण बोलू बरं तुझ्या आईशी फोनवर. मी आता स्वयंपाकाचं बघते. हां
1: म्हणे, म्हणे अमेरिकेत आईकडे जा. मॉम म्हणते इंडियात आजीकडे जा. ग्रँडमाला त्यावेळी आजोबा होते, आता तिला तिचं हे घर आहे, मामा आहे. मॉम डॅडपासून सेपरेट झाली, तरी तिला तिचे दास अंकल आहेत, आणि त्यासाठी माझी इंडियात रवानगी. ग्रँडमाला माझी काळजी म्हणून माझी परत अमेरिकेत रवानगी. म्हणजे नताशा, नताशा तुला कोणी नाही का? कोणी नाही तुला, फक्त ब्लड रिलेशन सांगणारे हे लोक सुद्धा तुझे कोणी नाही, आणि ते मात्र ते या वयात देखील सपोर्टसाठी धडपडतात, आणि मी मात्र मॉमसाठी इंडियात तर ग्रँडमासाठी परत अमेरिकेत. हो, वेअर शुड आय गो? सांग नताशा, कुठं जाशील तू, कुठं जाशील? ओ डॅड, ओ डॅड, ओ डॅड. नो नो नो नो, आय विल नेव्हर गो टू मॉम ग्रँडमा, आय विल नेव्हर गो टू मॉम, नेव्हर गो. आणि ग्रँडमा, तुलाही आता यापुढे माझा त्रास होणार नाही. आय विल डू इट अलोन, ऑल अलोन. आय विल स्टँड माय सेल्फ, आय विल स्टँड बाय माय सेल्फ, बाय माय सेल्फ. आजी, आजी, मी स्वतःच्या पायावर उभी राहीन आजी. मला आता तुमच्या कोणाच्याही आधाराची गरज पडणार नाही. तुमचा कोणाचाच आधार आता मला नकोय, कोणाचाही नकोय, कोणाचाही नको.

0: नभोनाट्य सादर झालं आधार. लेखक पद्मा फातर्पेकर. सादर करते होते गोविंद मुकाशी. यामधील भूमिका आणि कलाकार: आई नीता जोशी, आजी सुधा घाणेकर, नताशा उज्ज्वला कवठेकर. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून श्रोतेहो आपण ऐकलात न्यूज ऑन एअर या ॲपवर.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एआर या ॲपवर. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजलेले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. नादब्रह्म या कार्यक्रमात आज चिंतन कट्टी यांचं सतारवादन आपल्याला ऐकवत आहोत. सतारीवर राग झिंझोटी ऐकणार आहोत. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ स्वप्नील भिसे यांनी केलेली आहे. ऐकूया चिंतन कट्टी यांनी सतारीवर वाजवलेला राग झिंझोटी.

0: नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण चिंतन कट्टी यांचं सतार वादन ऐकलं. राग होता झिंझोटी, तबला साथ केली होती स्वप्नील भिसे यांनी.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही. आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
0: मैं कैसे कैसे
4: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर.
0: कैसे कैसे मैं कैसे कैसे
4: अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह